0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड. गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणू. हा दिवस सोन्याचा का? कारण आजच्या दिवशी अमृताचा मेघ बरसलेला आहे. कोणत्या रूपाने आणि कोणत्या अर्थाने? आता परमेश्वराची भेट झालेली आहे, वियोग संपलेला आहे. तो जो अत्यंत उन्मत्त शरीतीचा आनंद भक्ताच्या अंतःकरणामध्ये उचंबळून आलेला आहे, त्याची अभिव्यक्ती या शब्दांच्याद्वारे ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. हा दिवस साधा नाही, हा दिवस सोन्याचा आहे. अत्यंत मौल्यवान दिवस आपल्या आयुष्यामध्ये उगवलेला आहे की आज मेघ बरसतोय, आणि हा मेघ सुद्धा साधा नाही, अमृताचा वर्षाव करणारा मेघ आहे. कशामुळे अमृताचा वर्षाव केला? याचं कारण असं आहे की ज्यासाठी आयुष्य सगळं आसावलेलं होतं तो क्षण आज उजाडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. असा धन्यतेचा दिवस आज उगवलाय. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सबाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. आज प्रत्यक्ष हरिदर्शन झालेलं आहे. या हरिदर्शनाचा आनंद आहे जो विटेवर उभा आहे, तो वनमाली विटेवर उभा आहे. अशा त्या उभ्या असलेल्या परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन संतांच्या सहवासामध्ये आपल्याला झालेलं आहे. जणू असं वाटतं की संतांच्या या पवित्र सहवासामध्ये आत्मारामाचंच प्रगटीकरण झालेलं आहे. खरा परमेश्वर कोणता आहे त्याची प्रतीती आज आलेली आहे. जणू विटेवर कमरेवर हात ठेवून उभा असलेला पांडुरंग आणि संतांच्या सहवासाच्या अनुग्रहाने अंतःकरणामध्ये प्रगट झालेला पांडुरंग, या दोघांची एक रूपता प्रत्ययाला आल्याचा आनंद ज्ञानेश्वरांनी या गीतामध्ये प्रगट केलेला आहे. कृपा सिंधू करुणा करू बाप रखुमा देवीवरू. हा कसा आहे परमात्मा? हा कृपेचा महासागर आहे. हा फक्त कृपाच करतो आणि याच्या कृपेला अंत नाही, इतकी अथांग कृपा करतो. करुणा करू आहे तो आपल्याबद्दल भक्तांबद्दल कणव बाळगणारा आहे, करुणा बाळगणारा आहे. असा हा परमेश्वर बाप रुक्मा देवीवरू ही ज्ञानेश्वरांची नाममुद्रा आहे.

साधकावस्थेमध्ये अशा यातना प्रत्येक संताच्या नशिबी आल्याच्या त्यांच्या काव्यावरून आपल्याला लक्षात येतं. गुरुदेव रानडे यालाच आत्म्याची काळोखी रात्र म्हणत असत. पण सुदैवाने रात्र कितीही लांब असली आणि काळो कितीही निबिड असला तरी त्यालाही शेवट असतो. केव्हा ना केव्हा तरी पहाट होते आणि प्रकाशाचा पिसारा क्षितिजावर फुलू लागतो. एक दिवस अचानक एक परिचित सुगंध तिला अनुभवायला मिळतो. तो सूक्ष्म आणि अमूर्त सुगंध तिच्या प्रियतमाच्या अस्तित्वाचा असतो. तो एका झुळकीसरशी मंदपणानं तिला भेटायला येतो आणि तिला दिलासा देऊन जातो की तिचा प्रियतम सुद्धा मागोमाग येत आहे. अत्यंत लहान सूक्ष्म अमूर्त असला तरी केवढा मोठा दिलासा तिच्या अंतःकरणात त्याने उत्पन्न केला. त्याच्यामुळे तिचं सर्वांग मोहरून गेलं. न राहून आपला आवडता गोपाळ आलाय या उत्सुकतेपोटी ती धावतच घराच्या बाहेर निघाली. उंबरठा ओलांडला. चाचरत चाचरत तिने बाहेर पाऊल ठेवलं तर तो सावळा सुंदर पितांबर नेसलेला तो लावण्याचा पुतळा तिने समोर उभा असलेला पाहिला. आणि ती स्तब्धपणे त्याकडे टक लावून पाहत राहिली. त्याने जणू आपले सर्व पंच प्राण शोषून घेतलेत असा अनुभव तिला आला. स्वतःचं अस्तित्वच उरलं नाही. काया वाचा मनाने ती पूर्णपणे तदाकार आणि तद्रूप होऊन गेली. एका सुगंधाने ही किमया घडवून आणली. त्या सुगंधाचा अग्रदूत समोर पाठवून तिचा प्रियतम मागावून आला. अतिशय सूक्ष्म आणि हळुवार अशा रीतीची तिला त्यांनी चाहूल दिली.

सुपर सुपर बात छत्रपती संभाजीनगर आरजे अदनान तुमच्यासोबत आहे आणि आज आहे 7 ऑगस्ट. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष काय. तर आरजे अदनान सोबत दिन विशेष, दिन विशेष. ऑगस्ट महिना, या महिन्यात इतिहासात काय घडामोडी झाल्या होत्या. तर 1789 मध्ये अमेरिकेच्या सरकारी युद्ध विभागाची स्थापना झाली होती. यानंतर 1947 ला मुंबई महानगरपालिकेने बेस्ट कंपनी आपल्या ताब्यात घेतली होती. आजच्या दिवशी यानंतर 1947 ला थोर हायरडल व त्यांच्या सहकाऱ्यांनी बालसा लाकडापासून तयार केलेल्या कॉनटिकी या तराफ्यातून 101 दिवसात पॅसिफिक महासागरात 7,000 किलोमीटरचा प्रवास केला होता. 1981 ला सलग 128 वर्ष प्रकाशित झाल्यावर द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद पडले. यानंतर 1985 मध्ये जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून ताकाओ दोई, मोमोरू मोहरी आणि चिकी मुकाई, काय वेगळे नाव येत नाही यांची, तर यांची निवड करण्यात आली होती. 1997 ला चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा व्हिक्टोरिया डी सिका हा सन्मान जाहीर करण्यात आला होता. तर 2000 मध्ये ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत 9 वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदौलने संयुक्त विजेतेपद मिळवले होते. यासोबतच आज जन्मदिवस आहे. 1912 ला जन्मलेले आजच्या दिवशी हृदयरोग तज्ञ केशवराव कृष्णराव दाते, तर हे पहिले हृदयरोग तज्ञ होते इतिहासातील. यानंतर 1925 ला जन्म झाला होता पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरित क्रांतीचे जनक आणि केंद्रीय कृषी मंत्री डॉक्टर मनकोंबी सांबसिवन तथा ए एम स्वामीनाथन यांचा. यानंतर 1936 ला जन्म झाला होता 2 वेळा अजडगन पुरस्कार विजेते डॉक्टर आनंद कर्वे यांचा. आणि यासोबतच आज पुण्यतिथी आहे 1941 ला ज्यांचा मृत्यू झाला होता ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर, जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षण तज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा आज मृत्यू झाला होता. तर हे होतं आजच्या दिवसाचं म्हणजे 7 ऑगस्टचं दिन विशेष. अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत राहा आरजे अदनानचा हा शो.

0: खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्य घर .gov

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका सुमूर्ती शिंदे, मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल

0: डॉक्टर इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप्स.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: क्या ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM University, NCT, छत्रपति संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नोलॉजी या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नोलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University, N6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: Education is the right choice. It doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 937171-4254.
1: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
1: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942.
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
3: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
3: MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरच काही.
4: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.

0: एक से सात अगस्त सेलिब्रेट किया जाता है ब्रेस्ट फीडिंग वीक। हेलो नमस्कार, यू आर लिसनिंग MGM 90.8 FM और आज हम इसी पर बात करने वाले हैं अबाउट ब्रेस्ट फीडिंग के बारे में। हमारे साथ है MGM हॉस्पिटल्स डिपार्टमेंट ऑफ पीडियाट्रिक्स से डॉक्टर जागृति निकम एंड डॉक्टर संगीता मोरे मैम के साथ ब्रेस्ट फीडिंग वीक के बारे में। हेलो मैम, आपका स्वागत है।
1: जागृति मैम, माझा प्रश्न तुम्हाला आहे की हा सप्ताह का सेलिब्रेट केला जातो, याचं महत्व काय?
2: हा सगळ्यांना पडणारा खूप महत्वाचा प्रश्न आहे। तसं बघायला गेलं तर ब्रेस्ट फीडिंग खूप नॅचरल प्रोसेस आहे, तरी पण ब्रेस्ट फीडिंग वीक सेलिब्रेट करण्याची गरज का पडावी? कारण 2025 स्टॅटिस्टिक प्रमाणे पहिल्या आवर मध्ये ब्रेस्ट फीडिंग मिळण्याचं प्रमाण हे 48% आहे। एक वर्षापर्यंत ते 6 महिन्यापर्यंत दुधाचं प्रमाण, दूध पाजण्याचं प्रमाण हे 50% आहे आणि फक्त 48% मुलांना 2 वर्षापर्यंत दूध पाजलं जातं। त्याच्यामुळे ह्या बाबतीत जे स्टॅटिस्टिक कमी आहे त्याच्याबद्दल लोकजागृती व्हावी। हेल्थ केअर प्रोफेशनल म्हणा, नर्सेस म्हणा, कम्युनिटी म्हणा, फॅमिली लेवलवरती लोकांमध्ये स्तनपानाविषयी जागरूकता निर्माण करावी, जास्तीत जास्त स्तनपानासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून वाबा म्हणजे वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ऍक्शन

0: यांनी युनिसेफ आणि WHO कॉम्बिनेशन मध्ये अलायन्स मध्ये यांनी हा ब्रेस्ट फिडिंग वीक सप्ताह सेलिब्रेट करायचं 1992 पासून सुरुवात केलेली आहे आणि आजतागायत तो 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या दरम्यान सेलिब्रेट केला जातो. एवढ्याच साठी की ब्रेस्ट फिडिंग लवकर सुरू करणं, ते पुरेसं एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग 6 महिन्यापर्यंत देणं आणि 2 वर्षापर्यंत सगळ्या मुलांना दूध पाजणं, हे ऑल ओव्हर वर्ल्ड सगळ्या मातांना जमलं पाहिजे, फॅमिलीला जमलं पाहिजे म्हणून हा सप्ताह साजरा केला जातो.
1: आणि संगीता मॅम, जन्मानंतर किती वयात बाळ स्तनपान सुरू करावे?
2: आयडियली पाहायला गेलं तर जेवढ्या लवकर सुरू होईल तेवढं आयडियल आहे. ऍज अर्ली ऍज पॉसिबल इज द बेस्ट. जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळी बाळाला जन्माला बरोबर लगेच आईच्या पोटावर टाकायचं आहे. बाळ हळूहळू क्रॉल करून स्वतः आईच्या स्तनांकडे जातं आणि त्या वासाने ते ब्रेस्ट फिडिंग घ्यायला स्टार्ट करतं. सो दॅट इज अन आयडियल सिनारिओ. पण काही कारणांमुळे ऍटलिस्ट पहिल्या तासामध्ये तर ब्रेस्ट फिडिंग सुरू केलंच पाहिजे. त्याला आपण गोल्डन आवर म्हणतो. पहिला 1 तास खूप इम्पॉर्टंट असतो. त्या काळामध्ये जर आपण ब्रेस्ट फिडिंग स्टार्ट केलं तर पुढे चालूनही बाळाला खूप ब्रेस्ट फिडिंग मध्ये सक्सेस मिळण्याचे चान्सेस वाढतात. सो आयडियली इट हॅज टू बी विदिन फर्स्ट आवर. काही कॉम्प्लिकेशन्समुळे जर ते डिले झालं तर जेवढ्या लवकर मदर स्टेबल आहे आणि मदरला आणि बाळाला आपण कंबाईन करू शकतो तेवढ्या लवकरात लवकर त्याला स्टार्ट करा. आणि एकदा स्टार्ट केल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस प्रत्येक 2 तासांनी आपण बाळाला फिडिंग केलं पाहिजे.
1: ब्रेस्ट फिडिंग मुळे आई आणि बाळाला कोणते आरोग्यदायी फायदे होतात?
0: बाळासाठीचे महत्वाचे फायदे समजून घेऊ. आईचं दूध हे बाळाचं पहिलं लसीकरण असतं. त्याच्यामुळे सुरुवातीला जे कोलेस्ट्रॉल नावाचा जो द्रव पदार्थ निघतो पिवळा, तो त्याच्यामध्ये खूप साऱ्या अँटीबॉडीज असतात ज्या बाळाला प्रतिकार शक्ती देतात, संसर्गजन्य आजारांपासून बाळाचं संरक्षण करतात. त्याचबरोबर जसं जसं आईचं दूध वाढत जातं त्यामध्ये मग कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटामिन्स, मिनरल्स, आयन ह्यांचं प्रमाण पुरेशा प्रमाणात असतं जे बाळाच्या वाढीसाठी खूप आवश्यक असतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बाळाच्या वाढीसाठी, पोषणासाठी आणि संसर्गापासून संरक्षण देण्यासाठी गरजेचं आहे. त्याचबरोबर बाळ दूध पित असताना आईसोबत बॉन्ड होतं. त्याच्या बुद्धीच्या वाढीसाठी पण त्याचे जे स्पेशल सेन्सेस आहेत त्यांना पण स्टिम्युलस मिळतो. आणि आईला पण याचा फायदा आहे. बऱ्याच मातांमध्ये हा गैरसमज असतो की ब्रेस्ट फिडिंगमुळे माझ्या आरोग्यावरती परिणाम होईल, पण तसं काही नाही. उलट ते त्या आईसाठी प्रोटेक्शन आहे. तिला ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर अशा कॅन्सर्सपासून संरक्षण मिळतं. तसेच जो पोस्टपार्टम डिप्रेशन असतं किंवा प्रेग्नन्सीमध्ये वाढलेलं वजन असतं ते कंट्रोलमध्ये येतं आणि पुढे जाऊन आईला डायबिटीज, ओबेसिटी अशा गोष्टी पण प्रिव्हेंट होतात जर तिने पुरेसं स्तनपान तिच्या बाळाला दिलेलं असेल. त्याच्यामुळे ब्रेस्ट फिडिंग हे प्रत्येक मातेनं केलं पाहिजे कारण तो फायदा तिच्या बाळासोबतच तिच्या स्वतःला पण मिळतो.
1: सो अपनी बातों का सिलसिला यूं ही जारी रहेगा कुछ ही देर के में. तब तक के लिए स्टे ट्यून्ड.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-78-44-44.
2: क्या आप ऐसा करियर चुनना चाहते हैं जहां आपके भविष्य के साथ समाज का भी भविष्य बदले? तो आइए MGM University के डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी साइंस में, जहां डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी साइंस विद रिसर्च और अल्सो MSc स्पेशलाइजेशन इन फूड न्यूट्रिशन एंड डाइटिक्स, एक्सटेंशन एजुकेशन एंड कम्युनिकेशन मैनेजमेंट, ह्यूमन डेवलपमेंट एंड फैमिली स्टडीज विद नेशनल एजुकेशन पॉलिसी एंड रिसर्च ओरिएंटेड एजुकेशन. एडमिशन ओपन फॉर 2026-27. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 7620322186 और 7017085546. MGM यूनिवर्सिटी, इन्स्टिट्यूट को छत्रपती संभाजीनगर.
3: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी च्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM यूनिवर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
5: Admissions open for 2025-26. MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: வெல்கம் பேக். யூ ஆர் லிஸ்னிங் MGM 90.8 FM and 1st August to 7 August सेलिब्रेट किया जाता है ब्रेस्ट फीडिंग वीक. तरियावरच आज आपण बोलत आहोत. आपल्या सोबत आहे डॉक्टर जागृती निकम अँड डॉक्टर संगीता मोरे मॅम फ्रॉम MGM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. संगीता मॅम, स्तनपानाबाबत समाजात कोणते गैरसमज आहेत?
1: सगळ्यात पहिला आणि कॉमन जो गैरसमज आहे तो म्हणजे सुरुवातीचं जे दूध असतं ज्याला कोलेस्ट्रॉम किंवा चीक म्हणतो आपण, तो डिस्कार्ड केला जातो. असं मानलं जातं की बाबा हे ते चांगलं नाहीये बाळासाठी, बाळाच्या हेल्थसाठी ते हानिकारक आहे. पण आयडियली ते जे दूध असतं कोलेस्ट्रॉम जे असतं ते इम्युनोग्लोबुलिन्सने रिच असतं, त्याच्यामुळे बाळाला एक पॅसिव्ह इम्युनिटी मिळते. म्हणजे रेडीमेड इम्युनिटी आपण बाळाला प्रोव्हाइड करतोय. सो एक सगळ्यात मोठा फर्स्ट गैरसमज तो असं की ते कोलेस्ट्रॉमला डिस्कार्ड करून टाकतात, चीक फेकून देतात. सेकंड म्हणजे जेव्हा आई आजारी आहे तेव्हा बाळाला दूध नाही पाजायचं आहे. ऍक्च्युली आई आजारी जरी असेल तरी बाळाचं दूध जे असतं ते स्टील गोइंग टू प्रोटेक्ट द बेबी, त्यामुळे स्तनपान बंद नाही करायचं जरी आई आजारी असेल तरी. तिसरा म्हणजे प्री लॅक्टेयर फीड्स, म्हणजे बाळाला जन्माल्याबरोबर हनी देतात बरेच जण, मध तोंडावर टाकतात किंवा तोंडामध्ये मध टाकतात त्याच्याने बाळ लवकर बोलेल. पण त्याचा फायदा काहीच नाही. मधाने बोटुलिझम नावाचा एक आजार होतो, एक प्रकारे पॅरालिसिस असतो, सो त्याने बाळाला नुकसानच होणार आहे, त्यामुळे ते द्यायची काहीच गरज नाही. परत स्तनपान सुरू असताना बाळाला गुट्टी दिली जाते की बाळाच्या दुधामुळे त्याचं वजन सफिशियंटली वाढणार नाही, गुट्टीमुळे त्याला जास्त न्यूट्रिशन मिळेल, त्याचं वजन वाढेल. तर तोही गैरसमज आहे. दुधामध्ये बाळाला लागणारे सर्व न्यूट्रिशन्स मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे अजून एक्स्ट्रा वरून काहीच देण्याची गरज नाहीये. सो ते एक आहे. नंतर आईला काही मेडिकेशन सुरू असतील तर बाळाचं आईचं दूध बंद केलं जातं. ऍक्च्युली आईला जेव्हा मेडिसिन प्रिस्क्राईब केले जातात तेव्हा डॉक्टर्स हे कन्सिडर करतात की ही लॅक्टेटिंग मदर आहे, त्यामुळे दिले जाणारे मोस्ट ऑफ दी मेडिसिन जे आहेत ते सेफ असतात, त्यामुळे बाळाला त्याचा काही फरक पडत नाही. ते गे दुधामध्ये जरी काही प्रमाण सिक्रीट झाले तरी ते बाळासाठी सेफ असतात. आणि जेव्हा काही वेगळे मेडिसिन्स असतात जे द्यायचे नाही तेव्हा डॉक्टर स्पेसिफिकली तुम्हाला सांगतात मदरला की हे असताना तुम्ही देऊ शकत नाही. बट मोस्ट ऑफ दी मेडिसिन्स जे आहेत ते सेफ आहेत बाळासाठी आणि आईसाठी, त्यामुळे आईला मेडिसिन सुरू आहेत म्हणून बाळाचं दूध बंद करण्याची कुठलीच आवश्यकता नाहीये.
0: वर्किंग वुमन्स आहेत मॅम, तर त्यांनी ब्रेस्ट फीडिंग कसं करावं?
2: मुलं बाळाला 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग मिळावं, तसेच 2 वर्षापर्यंत पुरेसं दूध देता यावं म्हणून खास करून वर्किंग मदरसाठी युनिसेफनी, WHO तसंच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण काही सुविधा प्रोव्हाइड केल्या आहेत. जसं की 26 आठवड्याची पेड मॅटर्निटी लीव्ह दिली जात, ज्याच्यामध्ये आई बाळासोबत राहावी आणि तिला पुरेसं दूध पाजता यावं हा याचं प्रावधान आहे. त्यासोबतच ज्या ठिकाणी मदर वर्क करत असते तिथं तिने पार्ट टाइम जॉब केला तर जास्त चांगलं राहतं, किंवा तिला ते शक्य नसेल तर तिने बाळाला कॅरी करणं. त्यामुळे अशा वर्किंग प्लेसेसमध्ये आईला पुरेशी स्पेस अवेलेबल करून दिली पाहिजे, जिथे ती बाळाला दर 2 तासाला म्हणा किंवा काही अंतराने दूध पाजू शक बाळाला आपल्या सोबत ठेवू शकते. तसेच सार्वजनिक ठिकाणी पण मातांना दूध पाजायचं असेल तर हिरकणी कक्ष उपलब्ध करून दिलेले आहेत. आता बऱ्याचदा असतं की 8 ते 9 तासाची जॉब असते, त्यावेळेस आईला मध्ये फीडिंग करता येत नाही, काही कारणास्तव बाळाला सोबत ठेवता येत नाही. अशा कंडिशनमध्ये आईने बाळाला कामावर जाताना आधी बाळाला दूध पाजून जावे, त्यासोबत तिने बाळाला दूध पंप करावे आणि ते ती साठवू शकते. जर बाहेर आपल्याला दूध ठेवायचं असेल साधारण वातावरणामध्ये 3 ते 4 तास दूध चांगलं राहू शकतं, पण जर ते फ्रीजमध्ये ठेवण्याची सोय असेल तर कमीत कमी 24 तास फ्रीजरमध्ये न ठेवता दूध ती साठवू शकते. आणि तिच्याकडे जर दुधाचा पुरेसा साठा असेल तर फ्रीजरमध्ये जवळजवळ 15 ते 20 दिवस आई दूध साठवू शकते. त्याच्यामुळे बाळाला आईचं दूध देता येणार नाही अशी कुठलीही परिस्थिती नसते. प्रत्येक गोष्टीवरती आपण उपाययोजना करू शकतो, फक्त ह्या गोष्टीची माहिती आईला उपलब्ध करून दिली आणि तेवढा फॅमिलीने वर्क प्लेसेसवरती जर एम्प्लॉईजने सपोर्ट केला तर बऱ्यापैकी आईला स्तनपान हे कमीत कमी 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणा आणि त्याच्यानंतर 2 वर्ष ती सस्टेन करू शकते.
0: सो ब्रेस्ट फीडिंग वीक बद्दल आपण सविस्तर जाणून घेणारच आहोत थोड्या वेळानंतर, तोपर्यंत स्टे ट्यून.

0: Education is the right choice. It doesn't take long for time and destiny to change. That's why choose MGM University's Dr. G.Y. Patekar College of Computer Science and Information Technology. Exciting career-oriented courses like BCA, BSc Computer Science, BSc Animation, Digital Marketing, Artificial Intelligence and Machine Learning, Integrated MSc Data Science, MSc Information Technology, MSc Computer Science, Data Science and PG Diploma in Animation are waiting for you. Admissions are now open for 2026 and 27. Visit mgmu.ac.in or call 937171-4254.
1: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
1: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942.
3: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
4: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
3: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
4: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
3: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.

0: के साथ।
1: Let's talk about breastfeeding week. You are listening MTM 90.8 FM. RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आहेत MGM हॉस्पिटल हून डॉक्टर जागृती निकम अँड डॉक्टर संगीता मोरे मॅम. संगीता मॅम, ब्रेस्टफीडिंग करताना आईने न्यूट्रिशन बद्दल आणि आपल्या लाईफस्टाईल मध्ये कोणती काळजी घ्यावी?
2: सो न्यूट्रिशन म्हणाल तर आपल्याकडे एक पद्धत आहे, आईला नेहमी ब्लँड डाएट दिला जातो, अगदी फिक्क अन्न किंवा अगदी रोजच भाकरी आणि दूध एवढाच आहार दिला जातो. सो बाळाला न्यूट्रिशन मिळणार आहे आईच्या दुधातनं, त्यामुळे जेवढे न्यूट्रिशन पदार्थ आई खाईल तेवढेच न्यूट्रिशन बाळाला देखील मिळेल. सो एक म्हणणं आहे की जेवढे कलरफुल फूड आयटम्स तुम्ही खाता तेवढे व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळतात. सो तुम्ही आईच्या आहारामध्ये जेवढे फ्रुट्स, व्हेजिटेबल्स किंवा नॉन व्हेजिटेरियन पदार्थ जे मॅक्झिमम जण देत नाहीत पण ते प्रोटीनचे रिच सोर्सेस आहेत. सो मदरची हेल्थ चांगली राहिली तर बेबीची चांगली राहणार. त्यामुळे तुम्ही आहारामध्ये प्रत्येक पदार्थ देऊ शकता, कुठलाच पदार्थ असा नाही की तुम्ही तो द्यायचा नाही आहे आईला. लाईफस्टाईल म्हणाल तर आई खूप सगळ्या गोष्टींमधून ऑलरेडी गेलेली आहे. सो असं थोडंसं कम्फर्टेबल लाईफस्टाईल आईला मिळायला हवं की ते पूर्ण ज्याच्यामध्ये आईला ॲटलिस्ट काही वेळ बाळाच्या एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंगसाठी काढता आला पाहिजे. त्या वेळेमध्ये तिच्या मागे कुठलं तरी काम नको आहे, कारण मग ती कॉन्स्टंटली जर वरीड राहिली की मला हे काम कम्प्लीट करायचं, सो अल्टिमेटली ते स्ट्रेस येणार आणि स्ट्रेसमुळे ब्रेस्टफीडिंग अफेक्ट होणार. सो वॉटर इनटेक ही आईचा ॲडिक्वेट असला पाहिजे आणि रिलॅक्स लाईफस्टाईल असायला पाहिजे. खूप स्ट्रेसफुल लाईफस्टाईल नको आहे आईला त्या वेळेमध्ये.
1: बाळाला दूध पुरत आहे की नाही हे आपण कसं ओळखलं?
3: हा खूप कॉमन प्रश्न आहे. प्रत्येक आईला वाटत असतं की मी दूध पाजते पण माझ्या बाळाला ते दूध पुरत नाही आहे. आम्ही प्रत्येक मातेला हेच म्हणत असतो की जर तुमचं बाळ 2 ते 3 तासाला दूध पीत असेल, तुमची एक साईडची ब्रेस्ट एम्प्टी झाल्याचं तुम्हाला फिलिंग येत असेल आणि त्याचबरोबर त्यानंतर बाळ झोपी जात असेल, 7 ते 8 वेळा ते लघवी करत असेल आणि बाळाचं वजन वाढत असेल, वाढ योग्य असेल, तर तुमचं दूध पुरतंय आहे याची खात्री बाळगावी. बऱ्याचदा ती अँझायटी असते आणि त्याच्यामुळे मग फॉर्म्युला फीडवरती शिफ्ट होतात किंवा गाईच्या दुधावरती शिफ्ट होतात, तर तसं अजिबात करू नये. तसंच एका ब्रेस्टवरती साधारण 15 ते 20 मिनिटं बाळ छानपैकी दूध ओढत असेल तर म्हणजे बाळ बऱ्यापैकी दूध घेत आहे. आणि काही मातांना ती सवय असते की थोडं एका ब्रेस्टवर नंतर दुसऱ्या ब्रेस्टवरती करतात, तर तसं करू नये. कारण फोर मिल्क आणि हाइंड मिल्क म्हणजे पाणी आणि घट्ट दूध दोन्ही पण बाळांना जाणं गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टींचं जर तुमची खात्री असेल, बाळाला दूध पुरतं आहे हे आईने समजून घ्यावं. तरी पण जर काही शंका असतील तर ह्या आपला जो काही शंका असतील तर त्यांनी त्यांच्या जे कोणी पीडियाट्रिशियन असेल त्यांच्याशी सल्लामसलत करा.
1: सक्सेसफुल ब्रेस्टफीडिंग,
3: ऍक्च्युअली ब्रेस्टफीडिंग वीक सेलिब्रेट करण्यामागचं तेच आहे की टू टॅकल दीज बॅरियर्स. ते बॅरियर्स मल्टिपल लेवलला असतात, जसं की हेल्थ केअर लेवलला की आपल्याकडे सगळे डॉक्टर्स आहेत, स्टाफ आहे, त्यांना मेडिकल एज्युकेशन दिलं जातं पण ऍज सच लॅक्टेशनचं ट्रेनिंग कोणाला दिलं जात नाही. त्याच्यामुळे राईट टेक्निक्स काय आहे, त्याच्यात तुम्ही ते लॅक्टेशन प्रॉब्लेम कसं फेस करू शकता, फॉर्मल ट्रेनिंग दिलं जात नाही. त्याच्यामुळे भरपूर मातांना त्याचा फायदा घेता येत नाही. त्याचबरोबर कल्चरल बिलीफ, जसं आपण म्हटलं की समाजात बरेच गैरसमज आहेत कोलेस्ट्रॉमच्या बाबतीत, प्री लॅक्टियल फील्डच्या बाबतीत, तो पण एक बॅरियर आहे. भरपूर वर्किंग मदर ज्या असतात त्यांना त्यांच्या कामामुळे म्हणा किंवा पुरेसा सपोर्ट न मिळाल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी पुरेशा प्रमाणात देता येत नाही. तसेच जे फॉर्म्युला मिल्क आहेत यांच्या खूप साऱ्या फॅन्सी ॲडव्हर्टाईजमेंट येतात आणि त्याच्यामध्ये प्रोजेक्ट केलं जातात की ह्याच्यात आयन सप्लिमेंट्स आहे, DHA आहे आणि कुठे ना कुठे ते कम्पॅरिझन होऊन जातं ब्रेस्ट मिल्कबद्दल. तर ज्या मातांना वाटतं की माझं दूध बाळाला पुरेसं नाही आहे, मग त्या फॉर्म्युलावरती शिफ्ट होतात किंवा मग ज्या ठिकाणी अफोर्डेबिलिटी आहे आणि आईला वाटतं की दूध पुरत नाही आहे किंवा काही कारणाने आईचं दूध कमी जर झालं तर अशा वेळेस मग ते गाईच्या दुधावरती शिफ्ट होतात. अशा ह्या बॅरियर्सला वेगवेगळ्या लेवलवरती टॅकल करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण आपला जो मोटो आहे की सस्टेनेबल ब्रेस्ट फीडिंग हे जमलं पाहिजे.
1: सो ब्रेस्ट फीडिंग वीक बद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवीनंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी. Visit mgmu.ac.in.
3: तुझं अजूनही डिसाइड झालं नाही?
4: झालं रे, मी MGM युनिव्हर्सिटी म्हणजेच MGM युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ला ऍडमिशन घेणार आहे.
3: तिथे कोणते कोणते कोर्सेस आहेत?
4: BBA, BCom, MBA, फायनान्स, HR, हॉस्पिटल मॅनेजमेंट, PG डिप्लोमा, MCom आणि 1 वर्षाचा एक्झिक्युटिव्ह MBA सुद्धा. याशिवाय तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज लॅब, बेस्ट कॅम्पस आणि बरंच काही.
3: आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशासाठी आजच कॉल करा 7668783891 वर किंवा www.mgmu.ac.in वर भेट द्या. MGM युनिव्हर्सिटी, तुमच्या यशाचा मार्ग.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404 9422.

Заборцы. Заборцы.

0: बाहेर
1: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
2: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
1: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
2: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: पीजी, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404 9429.

0: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो एमजीएम रेडिओ 90.8 एफएमच्या स्टुडिओमध्ये आज नर्सिंग कॉलेजच्या तीन प्राध्यापिका आलेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर आज आपण स्तनपान सप्ताहानिमित्त चर्चा करणार आहोत. 1 ते 7 ऑगस्ट हा जो काही काळ आहे तो स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो आणि ज्या माता आहेत त्यांना सुद्धा स्तनपानाचं महत्व किंवा योग्य पद्धत काय याविषयीची जी चर्चा आहे ती आणि मातेचं दूध किती महत्वाचं आहे त्याच्यापासून मुलाला काय मिळणार आहे. बऱ्याचशा घरी जुन्या पद्धती अजूनही अवलंबल्या जातात आणि मग पहिल्या 2-3 दिवसातच बाहेरचं काहीतरी दूध आहे, मध आहे, कुठं चाटण आहे असे काहीतरी प्रकार असतात आणि ते दिले जातात, तर ते देणं योग्य आहे का याविषयीची सविस्तर अशी चर्चा आज आपण करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी आहेत सुषमा मोरे मॅडम, या सहाय्यक प्राध्यापक आहेत कॉलेज ऑफ नर्सिंग गांधेली येथून. पूजा दाभाडे मॅडम आहेत, या सहाय्यक प्राध्यापक आहेत मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग छत्रपती संभाजीनगर येथून. आणि अयोध्या आव्हाड मॅडम आहेत, ज्या सुद्धा मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग या ठिकाणाहून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. प्रथम तुम्हा तिघींचंही मी एमजीएमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार सर.
0: सुरुवातीला सुषमा मॅडमना मी प्रश्न विचारतो आता की स्तनपान सप्ताह आपण साजरा करतोय, गेली बरेच वर्ष झालं साजरा केला जातोय, पण त्याचं नेमकं महत्व काय सांगताय?
1: नमस्कार. दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो, तसाच याही वर्षी आपण साजरा करत आहोत. आधी आपण जाणून घेऊया की हा सप्ताह मागचा इतिहास नेमका काय आहे आणि हा कशासाठी आपण सप्ताह साजरा करायला पाहिजे. 1992 वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्ट फिडिंग ऍक्शन WABA आणि युनिसेफ आणि WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी या तिन्ही ब्रांचने मिळून सुरुवात केलेली होती. तर याचे जागतिक महत्व सांगण्याचा असा उद्देश होता त्यांचा की ब्रेस्ट फिडिंग बद्दल म्हणजे जागतिक स्तनपानाबद्दल ही अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. पूरक आहाराचे फायदे हे आईला आणि बाळाला काय आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं आणि आर्थिक फायदे हे आईसाठी बाळासाठी आणि प्लस त्यांच्या फॅमिली मेंबर कुटुंबासाठी काय महत्वाचे आहेत म्हणून हा सप्ताह आपण सुरू केलेला होता. तर याचा मुख्य उद्देश असा आहे की नवजात बालकांच्या आरोग्यासाठी आईच्या दुधाचे महत्व आणि त्याचे फायदे समाजापर्यंत व्यवस्थित पद्धतीने पोहोचवणे आणि त्याच निमित्ताने मातांमध्ये स्तनपानाविषयी जागृती निर्माण करणे. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षीची थीम आहे, एक स्लोगन किंवा त्याला एक उद्देश म्हणतो आपण, तर ब्रेस्ट फिडिंग फॉर अ सस्टेनेबल स्टार्ट इन लाईफ द स्ट्रेंथन व्हॉट वर्क्स ही या वर्षीची थीम आहे. मराठीत त्याला असं म्हणता येईल की म्हणजेच याचा अर्थ असा होतो की बाळाच्या शाश्वत आणि निरोगी आयुष्याची सुरुवात स्तनपानाचे महत्व आणि प्रभावी उपायांचे मजबूतीकरण करणे. तर माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी आधीपासून यशस्वी ठरलेल्या स्तनपानाविषयक उपाययोजनांना अधिक बळकट करणे आणि त्याची व्याप्ती वाढवणे हा आहे.
0: थोडक्यात स्तनपानाचं अगदी ग्रामीण भागापर्यंत त्याचं महत्व काय आहे हे पसरवण्याचा या वर्षीचा उद्देश आहे.
1: हो सर, नक्की.
0: दोन्हीच्या बाबतीत, बालक असेल किंवा माता असेल, या दोन्हींच्या बाबतीत.
1: हो सर.
0: मॅडम, आता आपण हे सांगितलेलं आहे आणि मी सुरुवातीला श्रोत्यांना सांगितलेलं आहे की स्तनपान किती महत्वाचं आहे, तर मग नेमकं महत्व काय सांगता येईल?
1: हो, महत्व सर असं आहे की या वर्षीच्या थीमनुसार आपलं महत्व असं आहे की आरोग्याला बळकट करणे. मग आरोग्य त्याच्यामध्ये आईचंही आरोग्य येतं आणि बाळाचंही आरोग्य येतं. तो दोघांचंही आरोग्य हे सुदृढ असणं, व्यवस्थित असणं आणि बाळाची योग्य वाढ आणि विकास होणं आणि सपोर्ट सिस्टीम म्हणजे आधार साखळी जी असते की जेव्हा नवीन बाळ घरात येतं तेव्हा जेव्हा आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असते म्हणजे दवाखान्यात ऍडमिट असते डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये, तो काळ तिच्या घरांमध्ये जेव्हा ती घरात प्रवेश करते तो घरातला 6 महिन्याचा काळ आणि त्याच्यानंतर ती कामावर रुजू होते. तर आजच्या जगात 21व्या शतकात आपण बघितलं तर सगळ्याच आया ह्या काम करणाऱ्या आया आहेत. तर ह्या तिन्ही ठिकाणी त्यांना साखळीनुसार त्यांना एकत्रित बांधून ठेवणं आणि त्यांना सपोर्ट करणं किंवा त्यांना कोऑपरेट करणं हा सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा आहे. जर का आई रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे तर त्यावेळेस स्टाफ नर्सेस, डॉक्टर, जे आजूबाजूला राहणारे तिच्या
0: त्यांचे नातेवाईक
1: आणि जे कोणी व्यक्ती असतात तर त्यांनी तिला व्यवस्थित सपोर्ट करणं, विशेष म्हणजे स्तनपानाबद्दल जनजागृती करून गायडन्स आणि काउन्सिलिंग, त्याला आपण समुपदेशन असं म्हणतो, ते व्यवस्थित समजून सांगणं, जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा डॉक्टर आणि स्टाफ नर्सेसने स्तनपानाविषयी जास्तीत जास्त तिला माहिती मिळवून देणं, बाळाची दुधाला पकडण्याची पद्धत कसा असायला पाहिजे, आईने बाळाला कसं घेतलं पाहिजे, आईचा

0: पण ते असणं नेसेसरी आहे. आणि दुसरं आहे की ते कामाचं ठिकाण, ज्या कामाच्या ठिकाणी ती जाते त्या ठिकाणी तिला त्या 8 तास दिवसीय जो ड्युटीचा तास जो आहे त्याच्यापैकी 1 तास तिला तिच्या स्तनपानासाठी देणं गरजेचं आहे. तसं बऱ्याचशा ठिकाणी देतात पण पण ते आणखी त्याच्याबद्दल जनजागृती होणं नेसेसरी आहे. आणि प्लस जेव्हा ती काम करताना तिथे काही हिरकणी कक्ष सर अवेलेबल करून देणं. बऱ्याचशा माता ह्या कंपनीमध्ये काम करतात, काही हॉस्पिटल्स आहेत, काही शिक्षण संस्था आहेत, तर आत्ताही तिथे हिरकणी कक्ष अवेलेबल नाहीयेत. तर अशा वेळेस त्यांना ते हिरकणी कक्ष प्रोव्हाइड करून देण्याची जिम्मेदारी त्यांच्या मॅनेजमेंट लेवलची असायला हवी. आणि कुटुंबाचा जर का रोल म्हणणार तर खूप महत्वाचा रोल याच्यामध्ये येतो सर. स्तनपानामध्ये जेव्हा माता स्तनपान करते तेव्हा तिच्या घरच्यांचा तिला सपोर्ट असणं, विशेष करून घरातलं वातावरण आनंदी आणि खेळीमेळीचं असायला पाहिजे. तिचा जो ताणतणाव जो वाढलेला असतो डिलिव्हरी नंतरचा, तर तो कमी करण्यासाठी फॅमिली मेंबर्सचा रोल खूप जास्त असतो. आणि त्याच्यातल्या त्याच्यात तिच्या पतींचा मीन्स हजबंडचा जो रोल आहे तो जास्त असणं गरजेचं आहे. कारण बाळ दोघांचं असतं, सो जेव्हा ती त्या तणावात आहे किंवा त्या परिस्थितीत आहे तर तिला जो तिचा नवरा आहे किंवा जो हजबंड आहे त्यांनी तिला जास्त समजदारीने घेणं किंवा तिच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, जी चिडचिडेपणा वाढलेला असतो किंवा ज्या गोष्टी ती सफर करते त्याच्यामध्ये तिला थोडंसं कॉन्ट्रीब्युशन देणं नेसेसरी असतं. प्लस ह्या गोष्टींनी त्यांना फॅमिलीमध्ये आणखी जे कोणी लोक इन्वॉल्व्ह होतात त्यांनी तिला पाठबळ देणं गरजेचं आहे.
1: आता आपण स्तनपानाचं नेमकं महत्व सांगितलं
0: हो सर,
1: पण याचे बाळासाठी किंवा आईसाठी दोघांसाठी फायदे काय आहेत याविषयी काय सांगा.
0: बरं, फायदे बघायला गेले तर तसे आईसाठीही खूप जास्त फायदे आहेत आणि बाळांसाठीही खूप जास्त फायदे. तर आपण आधी बघूया की बाळासाठी होणारे फायदे कोणते कोणते आहेत. पहिली गोष्ट अशी की आईचं दूध हे बाळाच्या वाढ आणि विकासासाठी सर्वोत्तम अन्न म्हणून असं आपण गृहित धरतो आणि ते आहे पण ऍक्च्युली की 100% बघायला गेलं तर आईचंच दूध बाळाच्या वाढ आणि विकासासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे. तो बाळाची रोग प्रतिकार शक्ती वाढते सर. की बाकीच्या जेव्हा नवजात बाळ असतं त्याला कुठलं इन्फेक्शन होण्याचे किंवा कम्युनिकेबल डिसीजेस ज्याला आपण असं म्हणतो की ते होण्याचे चान्सेस जरा जास्त असतात. सो अशा वेळेस बाळाची इम्युनिटी वाढणं हे फक्त आईच्या दुधामधनच होतं. त्याला बाकी आणखी दुसरं कोणता फॅक्टर किंवा दुसरं कोणतं महत्वाचं असं काही त्यांना अन्न नाहीये की त्याच्यातनं त्यांना भेटेल म्हणून. दुसरा मुद्दा असा आहे की ते बौद्धिक विकास ज्याला आपण आयक्यू ज्याला आपण असं म्हणतो, सो तो आयक्यू वाढण्यासाठी पण आईचं दूध हे खूप महत्वाचं आहे. देन बाळाची पचन क्रिया सुधारते. जेव्हा बाळ नवजात जन्म होतो बाळाला डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याचं प्रॉपर बनलेलं नसतं, सो इम्युनिटी ऑलरेडी कमी असते. सो डायजेस्ट किंवा बाळाला पचण्यासाठी जे हलकं अन्न म्हणणार ते आईचंच दूध आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की काही कंडिशन्समध्ये बाळाला वरचं दूध द्यायला सुरुवात करावं लागते. जसं गाईचं दूध आहे, म्हशीचं दूध आहे, फॉर्म्युला मिल्क त्याला टॉप फीड आपण असं म्हणू शकतो, तर त्याने बाळाला चयापचय प्रक्रिया त्याची मंदावू शकते, बिघडू शकते. बाळाला डायरियल डिसीजेस होण्याचे चान्सेस असतात. म्हणून प्रत्येक मातेने जेव्हा बाळाला दूध द्यायचंय तर ब्रेस्ट फीडिंग जो तिचं स्वतःचंच दूध आहे ते देण्याचा प्रॉपर तिने प्रयत्न करायला पाहिजे.
1: हे झाले आता बाळाच्या दृष्टिकोनातून आईला काय फायदे आहेत.
0: आईला होणारे फायदे ह्यापेक्षाही जरा जास्त महत्वाचे म्हणता येईल असं मला वाटतं. कारण बाळंतपणानंतर जेव्हा आई स्तनपान सुरू करते पहिल्या 45 दिवसात जे आईचा जो रिकव्हरी होण्याचा जो फेज असतो तो जरा लवकर, म्हणजे त्या फेजमध्ये ती आई पटकन बरी होती. अच्छा, तर आणि दुसरी गोष्ट आहे की आत्ताच्या मुलींना किंवा मातांना, नवजात मातांना असं म्हणता येईल की फिगर बद्दल जरा कॉम्प्लेक्स आहे की मी जर का बाळाला दूध पाजलं तर माझी फिगर बिघडू शकते किंवा मी जशी सुंदर दिसते तशी मी नंतर दिसणार नाही. बट हे मिथ्स आहे, म्हणजे हा कन्सेप्ट कम्प्लिटली चुकीचा आहे. जर का आईने बाळाला प्रॉपर दूध दिलं 6 महिन्यांपर्यंत, तसं तर तिने 2 वर्षापर्यंत द्यायला पाहिजे सर, पण जर का तिने व्यवस्थित 6 महिने दिलं तर तिची स्वतःचीच तब्येत व्यवस्थित सुधरू शकते. म्हणून मी प्रत्येक नवीन मातांना किंवा ज्या दुसऱ्यांदा डिलिव्हर झालेल्या आहे प्रत्येक आईला मी हेच सांगेल की ब्रेस्ट फीडिंग करणं अनिवार्य आहे आणि ते करायलाच पाहिजे. म्हणून दुसरा फायदा असा आईला होणारा आहे की तिची प्रकृती चांगली राहते, तिची इम्युनिटी स्वतःची स्वतःच बिल्डअप होते. पुढील जी गर्भधारणा आहे ज्याला पाळणा लांबणीवर आपण असं जे म्हणतो तर त्याच्यातही फरक पडतो. दुसरे कोणते कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स किंवा गर्भनिरोधक गोळ्या किंवा औषधे घेण्याची वेळ येत नाही. आणि भविष्यातील जो स्तनांचा आणि बिजांडांचा कॅन्सर ज्याला आपण म्हणतो मीन्स ब्रेस्ट कॅन्सर अँड ओव्हेरियन कॅन्सर, याला आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ब्रेस्ट फीडिंग करणं खूप गरजेचं आहे की पुढच्या भविष्यात होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण आत्ताच कंट्रोल करू शकतो. नंतर आहे की स्तनपानामुळे ऑक्सिटोसिन संप्रेरक

0: तयार होते. हा एक हार्मोन आहे सर, सो ज्याच्यामुळे गर्भाशयावर लवकर आकुंचन पावते व प्रसूतीनंतरचा जो रक्तस्राव असतो ज्याला आपण ब्लीडिंग असं म्हणतो तर तो पण कंट्रोल होण्यासाठी मदत होते. आणि आईचं वजन हे नियंत्रणात न राहतं. जसं मी आधीही म्हटलं की जी तिला तिच्या फिगरबद्दल कॉम्प्लेक्स असतो ती जसं जसं ब्रेस्ट फिडिंग करणार तसं तिचं वजन ते नियंत्रणात राहण्यासाठी तो महत्वाचा मुद्दा आहे. आता हे झाले सर आईसाठी आणि बाळासाठीचे फायदे. माझा तिसरा जो फायदा माझा सांगण्याचा उद्देश आहे की तो आहे आर्थिक बचत. ही जी कुटुंबासाठी होत असते की बऱ्याच वेळेस नवीन माता डिलिव्हर झाली आहे आणि पहिल्या दिवसापासूनच आईला दूध येत नाही, सो अशा वेळेस तिच्या कुटुंबाची जरा जास्त परेशानी होते किंवा ते जरा प्रॉब्लेम मध्ये येतात की आता बाळ रडतंय, आई पण परेशान आहे, मग दूध येत नाहीये. तर त्या अशा वेळेस त्यांना अनिवार्य नाही म्हणता येणार पण काही कंडिशनमध्ये बाहेरचं टॉप फीड बाळाला द्यावं लागतं. मग याच्यात काय होतं की त्यांचा जो खर्च आहे जे टॉप फीड घेण्यासाठी किंवा जे दुधाच्या पावडरचे डब्बे घेण्यासाठी जो येणारा अवांतव खर्च आहे तो कमी होऊ शकतो जर का आईला व्यवस्थित स्तनपान म्हणजे दूध आलं तर.
1: मला आता याला धरून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. सध्या बऱ्याचशा माता ह्या वर्किंग आहेत आणि वर्किंग आहेत तर तिथं ताणतणाव आहे, त्यांचं जीवन धावतं आहे, घरचं करायचं आणि परत ऑफिसमध्ये, म्हणजे त्यांना तर उलट डबल काम करावं
0: नक्कीच
1: ज्या वर्किंग माता आहेत. मला तर असं वाटतं की खरं त्यांच्यासाठी फार मोठी तारेवरची कसरत आहे ही, तर त्यामध्ये कुठंतरी याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. काही मातांना दूधच येत नसेल किंवा बरेच दिवस येत नसेल, तर अशासाठी काय केलं पाहिजे?
0: नक्कीच सर, हा जो तुम्ही मला प्रश्न विचारला खूप चांगला प्रश्न आहे तो. बरस ह्या विषयाबद्दल किंवा बाळाला दूध येतच नाहीये ह्या कन्सेप्ट बद्दल बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्यांना याचे कारणच माहिती नाहीयेत. फक्त बाळाला दूध येत नाही म्हणून ती आई पण मानसिक तणावात असते आणि प्लस तिला जे घरचे प्रेशर देतात की ही नवजात आई आहे आणि हिला दूधच येत नाहीये, तो तिच्यावर एक जो कॉन्फ्लिक्ट किंवा जो असा स्टिग्मा तयार होतो ते जे घरच्या लोकांचं जे प्रेशर असतं ते तिच्यावर वेगळं असतं. तर त्याचे आपण काही मुद्दे बघूया की आईला दूध न येण्याचे काय काय कारणे असू शकतात. सर पहिला आहे की स्तनपानाविषयक अडथळे. जी पहिल्यांदा बाळंतीण झालेली महिला आहे तर तिला बाळाला कसं पकडायचं आहे दूध देताना तो एक तिच्यासाठी महत्वाचा टप्पा, तो एक अडथळा असू शकतो. दुसरी गोष्ट आहे की तिला नवीन बाळ झालंय त्याला मी हँडल कसं करू, कसं पकडू, खूपच लहान दिसतंय हातात, जी एक मनात भीती असते बाळाला घेण्याची तो ती पण भीती थोडं असं कुठेतरी तिच्या ब्रेनला कॉन्शियस करती, तो एक महत्वाचा अडथळा आहे. तर अशा वेळेस ज्या एज्युकेशन देणाऱ्या विशेष म्हणजे स्टाफ नर्सेस म्हणेल सर मी, आम्ही नर्सिंग कॉलेजमधनं आलेलो आहे म्हणजे आमचा फोकस ॲक्च्युली स्टाफ नर्सेसवरच आहे आणि प्लस म्हणजे ज्या मदर्स आहेत त्यांच्यावर, की त्यांनी त्यांना प्रत्येक वेळेस काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे, समुपदेशन करणं की बाळाला कसं पकडायचं आहे, आईचं निप्पल बाळाच्या तोंडात कसं गेलं पाहिजे, बाळांनी आईला पकडल्याच्या नंतर कसं करेक्ट म्हणणार आहे आपण, बाळाचं पोट भरतंय का नाही भरते, तर ह्या सगळ्या गोष्टीचे जे छोटे छोटे जे बारकावे आहेत ते स्टाफ नर्सेसने त्यांना सांगणं खूप अनिवार्य आहे. आणि दुसरं आहे की पुअर लॅचिंग, जे आपण मी आताच म्हटलं की बाळ जेव्हा आईचं निप्पल पकडतंय तर त्याचे ओठ बरोबर त्याच्याशी कनेक्टेड आहेत का, त्यांनी आईचा जो निप्पलचा काळा जो भाग आहे तो बरोबर पकडलेला आहे का, हे आईने स्वतःच जाणून घेणं गरजेचं आहे कारण आईच फील करू शकते त्या गोष्टी. दुसरं आहे की व्यवस्थित स्तनपान न करण्यासाठी जो आई बाळाला दूध पाजण्याचा जो टायमिंग पिरियड आपण ज्याला म्हणतो की प्रत्येक 2 तासांनी दूध पाजायला पाहिजे, पण काही बाळांची भूक त्याच्यापेक्षा लवकर असते, थोडी 1 तासांनी पण असते, 1.5 तासांनी पण असते, त्याला आपण डिमांडिंग फीड असं म्हणतो. तर जेव्हा जेव्हा बाळाला गरज आहे तेव्हा तेव्हा आईने फीड देणं अनिवार्य आहे. पण रात्रीचा जो टाइम असतो जो 8 तास ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आईला ऑलरेडी थकवा असतो, बऱ्याच वेळेस तिला झोप लागते, बाळ रडतंय पण ती तिच्या तब्येतीनुसार ती त्याला व्यवस्थितपणे त्या तेवढं फीड देऊ शकत नाही रात्रीचा, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सर. तर त्यावेळेस जे फीड ड्युरेशन कमी होतोय तर त्या फीड ड्युरेशनमुळे काय होतंय की बाळाला मिल्क सप्लाय जो आहे किंवा ज्याला आपण दुधाची जी कमतरता म्हणतो ती तेवढ्या वेळेत भासू शकते, तर हा गॅप पण एक अडथळा बनू शकतो. दुसरी असे आहे सर की आईचं व्यवस्थित डाएट नसणं ज्याला आपण आहार म्हणतो, जेव्हा ती लॅक्टेटिंग मदर आपण ज्याला म्हणतो, स्तनपान करणारी माता म्हणतो, तिचा जवळजवळ आहार हा एका वर्षापर्यंत अप्रोप्रिएटच असायला पाहिजे, तेवढंच अन्न तिने त्या 24 तासांमध्ये घेणं अनिवार्य आहे. बऱ्याच वेळेस आता ज्या मॉडर्न मुली ज्यांना असं म्हणता येईल की मला हे नाही खायचंय, स्पेसिफिक नाही खायचंय, जो आजीबाईचा बटवा आपण म्हणतो घरात, सासू सासरे किंवा जे मोठे व्यक्ती असतात ते बऱ्याच वेळेस त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात की हे डाएट तुला फॉलो करावं लागेल, तर माझं त्यांना असं एकच म्हणणं आहे की त्यांनी ते अनिवार्यपणे फॉलो करावं, कारण बाळाची तब्येत आणि आईची तब्येत सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा असतो. आणि आणखी एक गोष्ट आहे की युझिंग फॉर्म्युला मिल्क, जसं मी म्हटलंय की बाळाचं पोट भरत नाहीये, पहिल्या दिवसापासूनच आईला दूध येत नाहीये, तर अशा वेळेस काही स्पेसिफिक डिसीज कंडिशन्स असतात सर की त्याच्यामध्ये त्यांना टॉप फीड हे सुरू करावं लागतं. पण काही काही वेळेस काय होतं की ज्या माता आहेत ज्यांना ऑलरेडी स्तनपानाबद्दल भीती आहे किंवा त्यांना ते करायचंच नाहीये, तर त्यावेळेस त्या काय करतात की त्या टॉप फीडचा जरा जास्त यूज करायला घेतात, म्हणजे त्याच्यामध्ये की मला स्तनपान आहे, मला दूधही येते, पण मला याच्यापेक्षा हे जरा व्यवस्थित वाटतंय. तर ज्यावेळेस हा जो गॅप ड्युरेशन तयार होतोय तर तो अवॉइड करायला पाहिजे, याच्याबद्दल त्यांच्यामध्ये नॉलेज अवेअरनेस असणं गरजेचं आहे सर, की जेणेकरून की त्यांना देता व्यवस्थित नॉलेज दिलं तर ते ह्या गोष्टी अवॉइड करू शकतात. त्याच्यानंतर आणखी एक माझा असा मुद्दा मी असा सांगेल की हार्मोनल इम्बॅलन्स ज्याला आपण म्हणतो, की आईची डिलिव्हरी झाली आहे त्याच्यानंतर काही आईच्या शरीरात खूप जास्त बदल होतात. नॉर्मलवालं आधीचं बॉडी फिगर आणि डिलिव्हरीच्या नंतरचा आईचं जर का बॉडी फिगर बघायला गेलं तर त्याच्यात खूप फरक आहे. तिला डिलिव्हरीच्या नंतर जवळजवळ रिकव्हर होण्यासाठी कम्प्लिटली 2 वर्ष लागतात सर, आणि हा खरं कार्यकाळ आहे. बऱ्याचशा घरातल्या फॅमिली मेंबरचं म्हणणं असतं की 6 महिने झाले, नॉर्मल डिलिव्हरी झाली, आता तू नीट झाली, तू कामाला लागू शकते, पण नाही, तिच्या शरीरातले होणारे बदल हे जवळजवळ 2 वर्ष चालतात सर. तर फॅमिली मेंबरनी पण त्यांना तेवढंच कोऑपरेट करणं गरजेचं आहे. सी सेक्शन म्हणलं तर आपण त्याला सिझेरियन सेक्शन म्हणतो, त्यालाही यालाही दोन्ही कार्यकाळ हा सेम असतो सर. तर त्यावेळेस तिच्या शरीरात काही हार्मोनल इम्बॅलन्स होतात, जसं की काही महिलांना थायरॉइड प्रॉब्लेम्स असतात आणि काहींना PCOS म्हणून आहे, गर्भाशयात त्यांनी गाठ तयार होती, तर अशा वेळेस त्यांना जे काही टॅबलेट सुरू आहेत किंवा जे औषधं सुरू आहेत तो पण बाळाच्या आईच्या दुधावर ते परिणाम करतात, तर तो एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा आहे की मेडिकल हिस्ट्री, ज्याला आपण फॅमिली हिस्ट्री किंवा असं म्हणू शकतो, की जसं आहे की काही कोल्ड पिल्स त्यांना घ्यावं लागतात, काही बर्थ पिल्स घेतात महिला की त्यांना, आणि इस्ट्रोजन जो हार्मोन जो आहे ते इस्ट्रोजन पिल्स नावाच्या काही टॅबलेट्स असतात, तर ह्या पण आईच्या दुधावर अफेक्ट करतात. आणि तिसरी आणि चौथी असे काही जे बरेचसे मी आता गोष्टी लिस्ट डाऊन केल्या, त्याच्यात एक जर का खूप महत्वाचा मुद्दा घेतला सर तर आईला जो जास्त ताणतणाव आहे, एक तर तिचं फिगर चेंज झालेलं आहे, दुसरं तिच्या समोर नवीन बाळ आहे, तिचं माइंड स्टेबल नाही आहे, तर बऱ्याच वेळेस ह्या ताणतणावामध्ये मदर पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणून एक जो प्रकार आहे जो हा सायकॅट्रिक कंडिशन्समध्ये येतो सर, हा खूप जास्त प्रमाणे दिसून येतो. पण याच्याबद्दल घरातल्या लोकांनाही नॉलेज नसतं आणि आजूबाजूच्या लोकांनाही ती तिला तितकंसं सांगत नाही, तर जेव्हा बऱ्याच वेळेस तिला रडायला येतं, तिचा चिडचिडेपणा होतो, मूड स्विंग्स होतात, तिला बाळाला घ्यायचं असतं, तिला प्रॉपर केअर द्यायची असते, पण तिच्या बिघडलेल्या शारीरिक अवस्थेमुळे ती तेवढं करू शकत नाही, तर हा जो तिचा जो मानसिक ताणतणाव आहे हा पण दूध न येण्यासाठी सगळ्यात मोठा कॉज असू शकतो सर. तर हे जे काही कॉज आहेत हे फॅमिली मेंबर्सनी, डॉक्टर्सनी किंवा ती स्वतः जर का तिला त्या गोष्टी फील होत असेल तर तिने त्या गोष्टी घरातल्या लोकांशी, डॉक्टरांशी ते शेअर करावे आणि त्या प्रॉब्लेम्सवर सोल्यूशन काढावं.
1: सुषमा मॅडमनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि खरंच ही उपयुक्त माहिती आहे. श्रोत्यांना मी आवाहन करीन, ही माहिती ऐकून तुम्ही नुसती न ठेवता, ज्यांनी ज्यांनी ऐकली किंवा जे ऐकणार आहात त्या लोकांनी ती माहिती इतरांना सांगावी आणि या पद्धतीनं जर काळजी घेतली तर नक्कीच माता सुखी होईल आणि माता सुखी झाली तर बाळ सुखी होईल.
0: नक्कीच.
1: यापुढे आपण जाऊया, पूजा दाभाडे मॅडम आहेत आपल्या बरोबर त्यांच्याकडं, तर त्या या पुढच्या ज्या काही स्तनपानाच्या प्रक्रिया आहेत त्याविषयी आपल्याला सांगणार आहेत.
2: नमस्कार. स्तनपानाच्या वेळी आईची स्थिती कशी असली पाहिजे हा मुद्दा आपण बघूया. सुरुवातीच्या दिवसात काही लेड बॅक पोझिशन म्हणजेच पाठ टेकून बसू शकते ज्यामध्ये आई सपोर्टसाठी उशी पाठीला घेऊ शकते. ही पोझिशन 40 डिग्री पर्यंत असणे आवश्यक आहे. बाळाचे पोट आईच्या पोटाशी जोडलेले हवे आणि आईने बाळाला मांडीवर घेऊन दूध पाजायला हवे.
1: तुम्ही आता योग्य स्थितीबद्दल सांगितलेलं आहे, याच्यामध्ये योग्य वेळ काय सांगता येईल किंवा त्याचं महत्व किती आहे?
2: हो सर, तर बाळाला स्तनपान आपण कधी व कसे द्यावे? तर बाळाचं डोकं आईच्या छातीशी जोडलेले असावे. आईने एका हाताने बाळाचे तोंड निपल जवळ आणावे, दुसऱ्या हाताने ब्रेस्टला सपोर्ट द्यावा. या गोष्टीकडे लक्ष द्या की बाळाचे ओठ केवळ निपलच नव्हे तर एरिओला म्हणजेच तो काळा भाग म्हणजेच ब्रेस्ट आणि निपलचा काळा भाग हा कव्हर करेल. यानंतर डिमांड फीडिंग बाळ जेव्हा जिभेने ओठ चाटू लागेल, मान फिरवून स्तन शोधेल किंवा मूठ चोखू लागेल तेव्हा त्याला दूध पाजावे. दोन्ही स्तनांमध्ये आलटून पालटून स्तनपान देणे महत्वाचे आहे. बाळ स्वतःहून तृप्त होईपर्यंत स्तनपान करावे. काही बाळांना 5 ते 6 मिनिटं लागतील किंवा काही बाळांना 15 ते 20 मिनिटं लागू शकतात. तर हे आलटून पालटून स्तनपान देणे महत्वाचे आहे. लहान मुलांना आवश्यकतेनुसार स्तनपान देणे महत्वाचे आहे. तर स्तनपान करताना 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे स्तनपान आणि केवळ स्तनपान 6 महिने करणं गरजेचे आहे आणि पुढील 2 वर्षापर्यंत वरच्या आहाराबरोबर स्तनपान करणे महत्वाचे आहे.
1: मला एक प्रश्न विचारायचा होता, मातेचं पहिल्या दुधाचं महत्व काय सांगता येईल?
2: पहिलं दूध म्हणजेच आपण त्याला पिवळं दूध किंवा कोलोस्ट्रम असं म्हणतो. हे दूध खूप महत्वाचं असतं. या दुधामध्ये पाणी, लोह, रोगप्रतिकारक क्षमता, प्रोटीन म्हणजेच प्रथिने, जीवनसत्व, खनिजे, कार्बोदके, साखर आणि फॅट यांचा समावेश असतो. त्यामुळे हे दूध आई आणि बाळाला पाजणे खूप महत्वाचे आहे आणि ते बाळाला पाजल्याच गेले पाहिजे.
1: अच्छा, यानंतर आता आपण थोडस वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याबद्दल काय सांगता येईल?
2: स्तनपानाचे वेगवेगळे प्रकार म्हणजेच पहिले आरामदायी बसणे, पाठीला योग्य आधार मिळेल अशी आरामदायी ताट किंवा पाठ टेकून बसावे, मान व खांद्यावर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. दुसरा प्रकार म्हणजे क्रॅडल होल्ड, यामध्ये मांडी घालून बसणे, ज्या बाजूच्या स्तनांशी बाळ आहे त्या हाताच्या कोपऱ्यात बाळाचे डोके ठेवावे आणि पाठीला आधार द्यावा आणि स्तनपान करावे. आणि जर जुळे मुले असल्यास आपण यामध्ये फुटबॉल पद्धत वापरू शकतो ज्यामध्ये दोन्ही बाळांना तुम्ही ऍट अ टाइम दोन्ही स्तनाला धरून पाजू शकतात. बाळाच्या शरीराशी संपर्क असणे महत्वाचे. बाळाचे पोट आणि तुमचे पोट एकमेकांना चिटकलेले असावे. बाळाचे कान, खांदा आणि कंबर एका सरळ रेषेत असावे. अशा पद्धतीने तुम्ही बाळाला व्यवस्थित स्तनपान करू शकता.
1: स्तनपान करण्याची योग्य पद्धत कुठली त्याविषयी काय सांगता येईल?
2: नक्कीच, स्तनपानाची योग्य पद्धत म्हणजेच बाळ मातेच्या स्तनाला योग्य पद्धतीने चिकटलेले आहे हे कसे माहिती होईल किंवा कसे कळेल? तर पहिले म्हणजे हनुवटी स्तनाला स्तनाच्या स्थानाला चिकटली आहे हे चेक करणे. नंतर तोंड पूर्णपणे उघडलेले आहे का? खालील ओठ बाहेरच्या बाजूला स्तनाग्राम भोवतीचा भाग बाळाच्या तोंडात खालच्या बाजूपेक्षा वरच्या बाजूला अधिक दृश्यमान राहील हे नक्की करून घेणे. जर बाळाची पूर्ण पकड असेल तर स्तनपान वेदनारहित राहील. तसेच जर अर्धवट पकड असेल तर स्तनपान करताना आईला वेदना होऊ शकतात.
1: मॅडम, आम्ही असं बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की घरातले जे जाणते लोक आहेत किंवा आजी असते किंवा बहीण असते मोठी त्या मातेबरोबर, आणि ते बाळाचं स्तनपान झालं की ते खांद्यावर ते घेतात आणि ढेकर काढतात, तर ती ही जी पद्धत आहे ती योग्य आहे किंवा त्याविषयीचं काय महत्व आहे याविषयी काय सांगाल?
2: खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. बाळाचा ढेकर का काढायला पाहिजे, काबर काढू नये, असा बरेच मिथ्स आहे याबद्दल. तर बाळाचा ढेकर हा काढलाच पाहिजे. जर बाळाचा ढेकर नाही काढला तर बाळाला उलटी होण्याचे जास्त परिणाम असतात आणि बाळाला दूध पचत नाही. यामुळे बाळाचा ढेकर काढणं खूप महत्वाचं. तर या कशा पद्धतीने आपण काढू शकतो? तर पहिली पद्धत म्हणजे खांद्यावर धरून बाळाचे पोट तुमच्या खांद्यावर येईल अशा प्रकारे त्याला छातीशी सरळ धरावे. एका हाताने बाळाची पाठ व मान सांभाळावे आणि दुसऱ्या हाताने पाठीवर हळूवर थाप द्यावी. दुसरी पद्धत म्हणजे मांडीवर बसवून बाळाला तुमच्या मांडीवर थोडे पुढे झुकवून बसावा. एका हाताने बाळाची छाती आणि मान आधार देऊन धरा आणि दुसऱ्या हाताने पाठीवर हलकेच थोपटावे. तिसरी पद्धत म्हणजे पोटावर झोपवून पाय जागे असताना त्याला मांडीवर पालथे झोपवून पाठीवर हलक्या हाताने हात फिरवावे. असे केल्यास बाळाचा ढेकर हा निघून जाईल आणि बाळाला दूधही पचेल.
1: बऱ्याचशा माता ह्या पहिल्यांदा माता झालेल्या असतात किंवा बऱ्याच जणीला ते माहीतच नसतं की भूक नक्की भागते कशी हे ओळखायचं कसं, तर त्याविषयी काय सांगा?
2: बाळाची भूक कशी भागली किंवा बाळांनी पोटभर दूध पिलंय का कसं ओळखाल, तर पहिली गोष्ट म्हणजे बाळ शांतपणे झोपतं. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचे डोके छातीपासून दूर वळते, बाळाला उचकी लागते, बाळाचा हात आईपासून मोकळा होतो, बाळाला ओला ढेकर बाहेर निघतो, बाळाचे चोखणे कमी होते, बाळाचे शरीर आरामदायी होते आणि बाळ शांत राहतं, जास्त रडत नाही. तर या गोष्टीने आपण समजू शकतो की बाळाची भूक भागली आहे.
1: पूजा मॅडम,
2: हा सर,
1: आता असं सांगा की स्तनपानाबाबत किंवा या ज्या महिलांच्या बाबतीत गोष्टी आहेत त्या महिला सहसा घरात कोणाला सांगत नाही, तर मग स्तनपान करताना काही आजार असू शकतात का किंवा त्यांना काही आजार होतात का, याविषयी काय सांगा?
2: नक्कीच, स्तनपान करताना कोणते आजार होतात, तर त्यापैकी पहिला आजार म्हणजे स्तनग्रांना भेगा होणे, त्यानंतर स्तन सुजणे, बाहेर आलेले स्तनाग्र, उलट स्तनाग्र किंवा सपाट स्तनाग्र, त्यामध्ये निपल मध्ये जाणे किंवा फ्लॅट निपल असणे, त्यानंतर स्तन दुखणे, स्तनांमध्ये दुधाच्या गाठी होणे, हे अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचे आजार मातेला होऊ शकतात. आणि अशा वेळेस त्यांनी जेव्हा त्यांना ह्या गोष्टी जाणवत आहेत त्यावेळेस त्यांनी लगेच जाऊन हॉस्पिटलला दाखवायला पाहिजे आणि सल्ला घ्यायला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. तर अशा वेळेस जर स्तनपानाच्या समस्येवर आपण काय उपाय योजना करू शकतो, तर पहिली गोष्ट म्हणजे जर स्तन हे सुजलेले असेल तर त्या सुजन आलेल्या स्तनाला पत्तागोबीचे साल आपण लावू शकतो, ज्याने वेदना कमी होऊ शकतात. त्यानंतर स्तनपान केल्यानंतर राहिलेले एक्स्ट्रा दूध जर असेल तर आईने ते काढून टाकावे. त्यानंतर थंड किंवा गरम शेक आपण देऊ शकतो जेणेकरून सूज कमी होईल आणि वेदनाही कमी होईल. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने मलम किंवा दुसऱ्या औषधी आपण देऊ शकतो आईला. आणि सपाट आणि उलट स्तनाग्रांसाठी स्तन कप म्हणून भेटतात, जे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने तेही घेऊ शकतो, जेणेकरून आपण या समस्यांचे उपाय करू शकतो.
1: आता सध्याच्या ह्याला धरून एक प्रश्न आहे.
2: हो सर,
1: सध्या एक मूल झालं की बहुतेक कुटुंब दुसऱ्या मुलाचा विचार करत नाही, पण मग तुम्ही आता सांगताय की 2 वर्ष त्या मातेनं बाळाला दूध दिलं पाहिजे, पण 6 महिन्यानंतर ती वर्किंग वुमन होते आणि मग हळूहळू हे दूध देण्याचं प्रमाण कमी होतं, मग त्या ह्याच्यामध्ये गाठी होतात. आणि सध्या जे वातावरण आहे की ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तुमच्या तुम्ही चेक करा म्हणून सगळीकडे सांगितलं जातं, आणि या जर गाठी असतील आणि त्या जर दुखत असतील तर ती माता आणखीन घाबरून जाते, मग तो कॅन्सर आहे का, या प्रश्नानेच ते अर्धी आधी तिथंच दुखावली जाते. तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, म्हणजे नक्की तुम्ही याला काय मार्ग सांगा?
2: पहिली गोष्ट तर प्रत्येक गाठ ही काही कॅन्सरचं लक्षण नसतं. पहिली गोष्ट तर ते पेशंटनी जे पण माता आहे त्यांनी पहिले डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, चेकअप करावं आणि ते कन्फर्म करून घ्यावं की या गाठी कशामुळे झालेल्या आहेत. बरेच दुधाच्या गाठी होतात पण ते कॅन्सर रिलेटेड नसतात, मग याचे ट्रीटमेंट असतात त्या पुढे डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घेऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला हाच एक महत्वाचा उपाय आहे.
1: मी रेडिओच्या माध्यमातून सर्व मातांना अशी विनंती करतोय की आपल्याकडे जर असं काही होत असेल तर नक्की डॉक्टरला दाखवा, आपण अंगावर काढू नका. महाराष्ट्रामध्ये तर फार मोठी समस्या आहे की महिला कुठलेही दुखणं अंगावर काढतात आणि मग त्याचं मोठं रूप होतं, ते होऊ देऊ नका. लवकरात लवकर तुम्ही जेवढ्या लवकर डॉक्टरांना दाखवाल तेवढा तुमचाच फायदा आहे. आणि शासनाने आता स्वतः शासनाच्या दवाखान्यातही बऱ्याच सुविधा केलेल्या आहेत, तर त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे, या निमित्त एवढंच सांगणं आहे. यानंतर आपण पुढे जाऊयात. आपल्या बरोबर आव्हाड मॅडम आहेत, ज्या मदर टेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग इथूनच आलेल्या आहेत. आता आपण त्यांच्या बरोबर माताचा आहार असेल, कोणत्या परिस्थितीत फीडिंग करावं किंवा दूध द्यावं देऊ नये, त्याला पर्याय काय आहेत, गैरसमज काय आहेत फीडिंग बाबतचे, याविषयी त्यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत. मॅडम, मला असं सांगा की सुरुवातीला आई जर निरोगी असेल तर बाळ निरोगी असणारच आहे, तर मग आहार कसा असावा?
3: सर, या चर्चेतून आपण पाहतोय की जे आईचे दूध असतं म्हणजे स्तनपान जे आहे तर ते बाळासाठी एकदम सर्वोत्तम असं आहार आहे किंवा अन्न आहे. तर ते बाळाला सर्वोत्तम अन्न देण्यासाठी आईचाही अन्न जे आहे किंवा आहार आहे तो पण सर्वोत्तम असणं एकदम गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण पाहूयात की आईचा जो आहार आहे तो कसा असायला हवा याबद्दल आपण माहिती.
4: छत्रपती संभाजीनगर.
5: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8.

0: तुमच्या क्रेडिट साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404 9422 9.

0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: मनातल्या गोष्टी मनापर्यंत या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. सुजवळ पाटील असं माझं नाव आहे आणि चाइल्ड सायकोलॉजी हा माझा विषय आहे. आज मी आपल्या सगळ्यांसोबत थोडासा संवाद साधण्यासाठी इथे आलेली आहे. दोन मुलं आहेत, त्यांची गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे आणि त्या गोष्टीतून आपल्याला काय बरं कळतंय हे आपण आज जाणून घेऊया. एक असतो आर्यन तर दुसरा असतो अथर्व. दोघंही लहानपणीपासून एकत्रच वाढलेले असतात आणि एकमेकांचे छान मित्र असतात. आर्यनला प्रत्येक गोष्ट ही काही ना काहीतरी विचारपूर्वक त्याचा एक फॉर्मॅट ठरवून व्यवस्थेने करण्याची सवय असते, तर अथर्व मनात येईल तसं वागणारा उडान टप्पू आणि समोरच्याने कौतुक केलं की आनंदाने करणारा, आणि समोरच्याने जर त्याची दखल नाही घेतली तर कुठेतरी हिरमसून ती गोष्ट थांबवणारा अशा पद्धतीचा होतो. कालांतराने जेव्हा ते व्यवसायाच्या भूमिकेतून त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर बाहेर पडतात तेव्हा आर्यनचा आलेख हा उंचवणारा असतो, तर अथर्व हा थोड्या थोड्या गोष्टींमध्ये नाराज राहणारा, प्रत्येक वेळेला दुसऱ्यांनी कौतुक करावं ह्या आशेपायी खूप वेळेला अपयश पदरी घालून घेणारा असा होतो. आणि ते एक दिवशी भेटतात तेव्हा ते एकमेकांशी गप्पा मारताना अथर्वच्या लक्षात येतं की अरे आर्यन हा जो आहे ना, त्याने लहानपणीपासून सवयींना खूप महत्व दिलेलं आहे. आपण ज्याला दैनंदिन जीवनातील रोज वागण्याचा एक पॅटर्न ठरवलेला असतो त्याला आपण सवयी म्हणतो. मग आज याच विषयावरती आपण जरा बोलूयात की व्यक्तिमत्व घडवणाऱ्या सवयी काय बरं आर्यननी वेगळं केलं असेल. तर तो छोट्या छोट्या गोष्टी या लहानपणीपासून कन्सिस्टंटली सातत्यपूर्ण करत आलेला आहे. आणि अथर्व मनात आलं तेव्हा करायचं आणि मनात आलं तेव्हा थांबायचं किंवा आरंभ शूरपणा करायचा, म्हणजे सुरुवात चांगली करायची आणि नंतर कालांतराने इंटरेस्ट कमी झाला की थांबायचं. मग मला सांगा, दोघांपैकी यशाचा आलेख कोणाचा जास्त असणार, अर्थातच आर्यनचा. हे असं का झालं? आपण भारतीय संस्कृतीमध्ये पाहतो आपल्याला घरी सुद्धा प्रत्येक गोष्टीचा एक परिपाठ दिलेला असतो, एक नित्यक्रम असतो की सकाळी उठल्यानंतर आपले नित्य नैमित्तिक झाले, आंधिक झाले की मग आपण देवपूजा करतो. मग आपण आपल्या ठरवलेल्या गोष्टींना काही प्राधान्यक्रम देतो की जर मला शाळेत जायचं असेल, जर मला ऑफिसला जायचं असेल, मला एखादी जबाबदारी पार पाडायची असेल, तर त्या भूमिकेतून मी नियोजन करते. कशाचं? तर माझ्या वेळेचं. पण वेळेचं नियोजन करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे प्राधान्यक्रम ठरवणे. हा प्राधान्यक्रम आपण कसा ठरवू शकतो? तर ज्याला सवयींचं शिक्षण असतं, ज्याला सवयीतून गोष्टी करण्याची आदतच म्हणू आपण, पुन्हा एकदा सवयच असते, त्या व्यक्तींना हे सहज जमतं, ते कला पूर्ण जमतं. आणि म्हणून व्यक्तिमत्व हे जेव्हा बहराला येतं, जेव्हा लोक नावाजतात त्यावेळेला आपण त्या व्यक्तीचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की व्यक्तिमत्व घडवणाऱ्या ह्या सवयीच असतात ज्या आपल्याला प्रयत्नपूर्वक लावून घ्याव्या लागतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ह्या सवयींचं इतकं काही महत्व अगदी पुरातन काळापासून सांगत आलेले आहेत, आणि फक्त सांगतच आलेले नाहीत तर आपल्याला आपल्याकडून ते वागवून घेतलं गेलेलं आहे. थोर विचारवंत डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर असं म्हणतात की सवयीने काम करू पाहे सोपे, तयाचीच झेपे काम काही. मग हे काम जे आहे, जो प्रत्येक जण हे काम करतच असतो, निरनिराळ्या प्रकारची कामं आपण दैनंदिन जीवनात करतच असतो, हे करताना ज्याला आजच्या काळात आपण एफिशियन्सी म्हणतो की त्यामध्ये आपल्याला खूप सहजता प्राप्त होते, ती का बरं होते? तर त्या कामांची असणारी सवय, त्या कामांच्या सवयी बरोबर त्याचं असणारं नियोजनबद्धपणा. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण स्वतःच्या क्षमता ओळखतो. मी पुरेपूर स्वतःला जर ओळखत असेल तर मला हे कळेल की अरे, मी एखादं कुठलं जर काम, एखादं टार्गेट घेतलं असेल तर ते मी करू शकते का? उदाहरणार्थ आपण पाहूया की मला आज इथे येऊन बोलायचंय, माझा विषय मानसशास्त्राचा आहे, आणि जर मी तयारीच नाही केली किंवा मी त्या गोष्टीबद्दल वाचन नाही केलं, मी त्या गोष्टीचा विचार नाही केला, तर मी आपल्याशी संवाद साधू शकेल? नाही. मी इथे येऊन जर असं म्हणलं की हा वेळेवर बघू काय ते, तर ते सहज शक्य होईल? नाही. त्यासाठी काय करावं लागेल? तर अभ्यासाची, विचारांची, लेखनाची सवय करावी लागेल. आणि म्हणून ह्या सवयीला जीवनामध्ये खूप महत्व आहे. मानसशास्त्रात असं सांगितलं जातं की एखादी गोष्ट आपण नित्य नियमाने जर 21 दिवस सतत करत राहिलो तर तिचं रूपांतर सवयीत होतं. मग आता आपण छोट्या छोट्या गोष्टींची उदाहरण घेऊयात की आपण रात्री झोपतो, सकाळी उठल्यानंतर आपले जे अनेक असतात त्याची सवय जी लहानपणात आई की आपण रात्री झोपतो सकाळी उठल्यानंतर आपले जे अनेक असतात त्याची सवय जी लहानपणात आई आणि दाई सहजरित्या शरीर धर्माच्या सवयी वळवून देते त्यानंतर आपल्याला जर सकाळी उठल्यानंतर पाढे म्हणण्याची ज्याला आजच्या इंग्लिश भाषेमध्ये टेबल्स आपण म्हणतो ह्याची जर का सवय असेल तर आपल्याला गणिताचा कुठलाही प्रश्न सोडवताना कठीण जाणार नाही त्यानंतर आपले आपण शाळेत जातो किंवा कॉलेजला जातो आपले जे दैनंदिन कामं आहेत आपण मोठे असू तर आपण ऑफिसमध्ये जाऊन आपली काही जबाबदारी पार पाडतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर सातत्य असेल आणि त्याची जर सवय असेल तर आपल्याला ती सहजता प्राप्त होते मग सवयी येण्यासाठी अजून काय बरं करावं लागत असेल किंवा सवयी आपल्याला वळवून घेतात असं जे आपण म्हणतो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वतःला ओळखावं लागेल आणि काळाची ओळख करून घ्यावी लागेल मग आता काळाची म्हणजे काय तर ज्या सराउंडिंग मध्ये म्हणजे आपण आपल्या सहित आपले कुटुंब आपण ज्या जगात वावरत आहोत ते जग आणि सगळीकडे काय चालू आहे याच्याबद्दल आपण सजग असणं आपण जागरूक असणं खूप गरजेचं आहे तेव्हाच आपण ठरवू शकतो ना की मला काय करायचं आहे आणि म्हणून काळाची ओळख हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे एक जगप्रसिद्ध लेखक ज्यांचं ॲटॉमिक हॅबिट्स नावाचं पुस्तक आज जगामध्ये खूप गाजतं आहे त्या पुस्तकाचे लेखक जेम्स क्लिअर म्हणतात मोठं यश हे एका मोठ्या निर्णयामुळे मिळत नाही तर दररोज घेतलेल्या छोट्या छोट्या चांगल्या निर्णयांमुळे मिळतं म्हणूनच आपल्या छोट्या सवयीचं आपण भविष्य घडवू शकतो किंवा आपल्याला पाहिजे तसं आपल्याला मिळवता येऊ शकतं हे ॲटॉमिक हॅबिट्स नावाचं जे पुस्तक आहे ते जर आपण वाचलं असेल तर त्यामध्ये त्या लेखकांनी जीवनामध्ये किती आपण म्हणूया अनुकूलता तर सोडाच पण इतकी प्रतिकूल परिस्थिती पाहिलेली आहे आणि त्याच्यातून नवा जन्म ज्याला आपण म्हणतो तो नवा जन्म घेऊन मला काय साध्य करायचंय या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी हे जे पुस्तक लिहिलंय खरंच नवीन युवा पिढीने हे वाचन तर खरंच खूप गरजेचं आहे त्याच्यातून मिळणारा प्रेश हा आपल्याशी रिलेटेड वाटतो आपल्याशी संबंधित आहे मीच तो नायक आहे का असं आपल्याला नक्कीच वाचनाअंती लक्षात येतं तेव्हा ॲटॉमिक हॅबिट्स ॲटॉमिक शब्द ही पहा किती छान आहे की छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला माहितीये विज्ञानामध्ये ॲटम्स असतात त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण मोठं काहीतरी साध्य करतोय आणि म्हणून सवयींचं जीवनामध्ये खूप महत्व आहे मानसशास्त्र असं सांगतं की मनाला ना खूप विचार करण्याची सवय असते आपण सतत ज्याला आजच्या भाषेत आपण ओव्हर थिंकिंग पण म्हणतो काही ना काही विचार सतत मनात येत असतात कधी ते निगेटिव्ह असतात तर कधी पॉझिटिव्ह असतात कधी एखाद्या कार्याला प्रवृत्त करणारे असतात तर कधी कुठल्या कामापासून परावृत्त करणारेही असतात हा सगळा जो काही आहे तो मनाचा खेळ आहे बरं का आणि त्यामुळे मनाची मशागत सतत करत राहणं हे खूप गरजेचं आहे मग कशी करायची मनाची मशागत सांगताना तो खूप सोपं वाटतंय पण हे सोपं नाहीये बरं का पण तितकंसं कठीणही नाहीये आपण नक्कीच करू शकतो ठरवलं तर काय शक्य नाहीये आणि म्हणून ह्या ठरवण्याला खूप महत्व आहे त्यामुळे सवयी लावत असताना दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ठरवणे ठरवणे म्हणजे संकल्प घेणे ज्याला आपण रिझोल्युशन म्हणतो 31 डिसेंबर आलं किंवा 1 जानेवारी आली दरवर्षी आपल्याला असं असतं की हा मी आता फिटनेसची सवय लावेल मी योगा जॉईन करेल मी जिमला जाईल मी डाएट फॉलो करेल ह्या आजच्या संकल्पना इतक्या काही सगळीकडेच प्रगाढ झालेल्या आहेत की आपल्याला फक्त तो 8 दिवसांचा आपला तो टेम्पो टिकतो किंवा मला ती गोष्ट 8 दिवस करावीशी वाटते आणि नंतर काय होतं बरं तिथे जे लागतं त्याला म्हणतात मोटिवेशन की सवय तुम्ही सुरुवात केली आहे पण तुम्हाला स्वतःलाच सतत मोटिवेट करावं लागतं स्वतःला सतत प्रेरित करावं लागतं की अरे तू ठरवलंय ना मग तू हे करच

से नहीं आदतों से पहचानी जाती है, हर छोटी कोशिश ही बड़ी कहानी बन जाती है। बदलना है अगर मुकद्दर, बदलना है अगर मुकद्दर, तो शुरुआत आज ही करो, क्योंकि अच्छी आदत ही इंसान की असली पहचान कहलाती है। अच्छी आदत ही इंसान की पहचान कहलाती है। म्हणजेच काय, तर बाह्य गोष्टींना जितकं महत्व तेही द्यावंच, आजच्या काळात ते गरजेचंही आहे। टू बी प्रेझेंटेबल इज टुडेज रिक्वायरमेंट। पण त्यासोबतच आंतरिक मशागत जी आहे, आतूनचं जे सौंदर्य आहे, ते जपणं, ते वाढवणं, ते फुलवणं ही खरी गरज आहे। आणि त्यासाठी ठरवणं की मला स्वतःला बदल करायचा आहे, स्वतःमध्ये काही सवयी ज्या माझ्यासाठी खूप गरजेच्या आहेत त्या मला लावून घ्यायच्या आहेत। तिसरी गोष्ट जी असते की सवयी किंवा व्यक्तिमत्व हे कसं दिसतं बरं, कसं ओळखायचं की ती व्यक्ती खूप, आपल्याला बघा कुठलंही नवीन व्यक्तिमत्व आपल्यामध्ये जर आलं की ज्याला वलय आहे, व्यक्तिमत्वाला वलय असतं, व्यक्तीला असतं का, तर नाही। याचाच अर्थ काय, व्यक्ती जेव्हा काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा अतिसामान्य सामान्य राहूनही समाजामध्ये वावरत असताना त्यांचं वेगळे पण लक्षात येतं, म्हणजे इथे काय झालं की व्यक्तीला जेव्हा कुटुंब समाज ह्या सगळ्यांकडून अप्रुव्हल मिळतं, कुठल्या तरी पद्धतीचं अप्रिसिएशन नाही म्हणता येणार, पण असं की नाही ही व्यक्ती ना कधीतरी वेगळी आहे बाबा। नरेंद्र मोदीजींचं किंवा आपण कुठल्याही अगदी स्वामी विवेकानंदांचं उदाहरण इथे घेऊ शकतो की त्यांची वेगळीच छाप जनमानसांवर पडायची, आणि तेव्हा त्या व्यक्तींना आपण व्यक्तिमत्व म्हणत असतो। आणि ह्यासाठी त्यांचा जर अभ्यास केला, त्यांचा जर इतिहास पाहिला, तर त्यांनी अशा कोणत्या सवयी बनवल्यात अंगी की ज्याच्यामुळे ते व्यक्तीचे व्यक्तिमत्वापर्यंत पोहोचू शकले। तेव्हा तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये येते ती म्हणजे स्वतःला देणारी प्रेरणा, जी स्वयंप्रेरणा तर असतेच पण वाचनातून मिळणारी प्रेरणा, की असं काहीतरी वाचन सतत आपल्या भोवती आपण केलं पाहिजे। मग वाचन किती प्रकारचं असतं, पुस्तकं असतात, लेख असतात, मासिक असतात, पण व्यक्तींनाही वाचण्याची एक कला आहे बरं का। तर व्यक्तींचंही वाचन आपल्याला करता आलं पाहिजे, परिस्थितीचं वाचन करता आलं पाहिजे, घटनेचं वाचन करता आलं पाहिजे। यासाठीची लागणारी सजगता आपण अंगी बनवली पाहिजे, आणि तितका अलर्टनेस जर आपल्यामध्ये असेल तर आपण हे वाचन जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण बहरवू शकतो, आणि त्याचा परिणाम काय होतो तर आपल्याला चांगल्या सवयी लागू शकतात। की माझ्या मैत्रिणीची एखादी सवय, रोजनिशी लिहिणे, रात्री झोपायच्या आधी रोजनिशी लिहिणे, ही सवय जर तिच्या व्यक्तिमत्वामध्ये काही बदल करत आहे आणि हे आपण नोटीस करतोय, आपल्या ते लक्षात येतंय, तर ती सवय मी जर अंगी बनवली तर नक्कीच मलाही फायदा होऊ शकतो। तेव्हा ही झाली दुसऱ्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा, आणि स्वप्रेरणा म्हणजे काय, की अरे कालचा जो माझा दिवस होता, कालची जी मी होते ती आज नक्की मी नाहीये आणि ती उद्याही मी नसणार आहे, तेव्हा हा कालच्या मी पेक्षा आजचा मी काहीतरी बेटर करायचा, ही झाली स्वयंप्रेरणा। आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम स्वरूप काय होतो, तर आपल्याला पाहिजे तशी व्यक्ती आपण स्वतःमध्ये घडवू शकतो। आपला हा सगळा खटाटोप कशासाठी चालू आहे बरं, तर व्यक्तिमत्व घडवण्यासाठी। चौथी आणि अजून एक महत्वाची गोष्ट जी आजच्या काळात थोडीशी दुरापास्त झालीये की काय, असा एक विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहे। पहा बरं, तुम्हालाही असं वाटतं का, आज ना आपण सगळ्यांबद्दल किंवा कुठल्याही गोष्टींबद्दल ग्रेटफुल नाही आहोत, कृतज्ञता ज्याला म्हणतात, की जसं की आई वडील, उदाहरणार्थ पुन्हा एकदा की आपल्याला जन्म देणारे आई वडील असतात, ते आपल्याला जन्म देतात, सांभाळतात, लालन पालन करतात, संस्कार देतात, आणि त्यासाठी आपण खरंच त्यांच्या प्रती ग्रेटफुल असतो का, कृतज्ञ असतो का, तर कधी असतो कधी नसतो। आपल्याला त्यांची गोष्ट सांगितलेली आवडली नाही तर लगेच आपण म्हणतो हे मला नाही पटलं, किंवा मी नाही करणार, मी नाही ऐकणार, असे विषय आपल्या मनात अगदी सहज येतात। पण ते तसे न येऊ देता प्रत्येकाबद्दल जर आपला हा ग्रेटफुलनेस, ही कृतज्ञता बुद्धी आपल्याला जर सवयीतून अंगी बाणवता आली की मला ठरवून समोरच्या बद्दल ची कृतज्ञता जपायची आहे, तर बघा जीवनात काय फरक पडतो। आणि खरंच मित्र हो, मी हे वागून किंवा फक्त मानसशास्त्राचे दाखले देण्यासाठी नाही, तर तुम्ही नक्की ही गोष्ट करून पहा। अगदी साधं एक परिपाठ म्हणा किंवा एक गोष्ट कृती तुम्हाला सांगते की आई आपल्यासाठी सकाळपासून खूप काही काही करत असते। आपण जर शाळा कॉलेजमध्ये जात असू तर आपली सगळी तयारी, शाळेला जाण्यापूर्वीची सगळी तयारी, डब्बा, ह्या सगळ्या गोष्टी आई निस्वार्थ भावनेने, प्रेमाने करून देत असते। मग आपण कधी आईला म्हणतो का?

आई खरंच ग तू किती छान भाजी केली, किंवा तू हा इतका छान डब्बा मला बनवून दिला आणि म्हणून माझं पोट भरलं तर माझं चांगलं लक्ष मला शाळेत देता आलं. आपण असं म्हणत नाही. आपण एखादी चिडचिड, एखादी दुसरी भावना, रागाची भावना आपण पटकन व्यक्त करतो, पण आपण आनंदाची, प्रेमाची किंवा कृतज्ञतेची भावना सहसा लवकर व्यक्त करत नाही. तर मित्र हो, आजपासून आईला रोज थँक्यू म्हणण्याची एक सवय जर आपण लावून घेतली, मग आपल्या घरामध्ये आई असेल किंवा पुढे आपण जस जीवनाच्या ज्या टप्प्यांवर आहोत त्या टप्प्यांवरती आपले सहधर्मचारिणी असेल, आपल्या घरामध्ये वडीलधाऱ्या व्यक्ती असतील ज्या आपल्यासाठी काही ना काहीतरी करतायत, त्यांना रोज थँक्यू म्हणण्याची सुद्धा आपण एक छान सवय लावू शकतो. आणि ह्याच्यातून काय होणार आहे, तुम्हाला माझ्या जीवनाचं महत्व कळणार आहे. बघा तुम्ही, छोटंसं उदाहरण आहे, एखाद्या लहान मुलाकडून आपल्याला जर पेन किंवा पेन्सिल मिळाली तर आपण त्याला थँक्यू म्हणल्यावर ते मूल हसतं, तेव्हा हे थँक्यू म्हणणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे आणि दुर्दैवाने तेच दुरापास्त होत चाललेलं आहे. तेव्हा आपण हा बदल आपल्यात करून तर पाहूया, बघूया आपल्या व्यक्तिमत्वाला काय झालं मिळते. यानंतरचं शेवटची गोष्ट तुम्हाला सांगते, मानसशास्त्रानुसार आपण जे करतो की नाही तेच रिफ्लेक्ट किंवा तेच समोरून येत असतं. म्हणजे आपण समोरच्याला सांगतोय, समजा घरात लहान मुलं असतील तर आई वडील मुलांना काय सांगतात की अरे मोबाईल पाहू नको, खोटं बोलू नको, रागराग करू नको, चांगल्या पद्धतीने समोरच्याला प्रतिसाद दे, रिस्पॉन्स चांगले ठेव. ही भूमिका आपण त्याला म्हणूयात की नैतिक बाजूने संस्कारांच्या भूमिकेतून फक्त सांगणं आणि त्याच मुलासमोर जर तेच आई वडील किंवा घरातील इतर मंडळी सतत एकमेकांच्या चुका काढत असतील, भांडत असतील, निगेटिव्ह कमेंट्स करत असतील किंवा अति मोबाईल पाहत असतील, तर ते मूल काय शिकेल बरं. आणि आजचा काळ असा आहे की सांगण्यापेक्षा कृतीतून शिकवा. म्हणजेच काय, जेव्हा आपण सवयी सुद्धा लावायचा समोरच्याला प्रेश देण्याची आपली इच्छा असेल, समोरच्याला सांगायचं असेल, तर आपण आपल्या सवयी त्यांना सांगू शकतो की अरे मित्रा, मी ना ही सवय माझ्या ठिकाणी सुरू केली बरं का, कोणती, तर रोज अभ्यास करण्याची, रोज एखाद्या वाक्य सुंदर वाक्याबद्दल एक लेख लिहिण्याची, एक पॅरेग्राफ लिहिण्याची, आणि तू पण करून पाहू शकतोस. असं सजेस्टिव्ह बोलणं, ज्याला आपण म्हणतो की सूचक, पण त्याच्यातून आपण कंपल्शन करत नाही, आपण फोर्सफुली ती गोष्ट समोरच्याला सांगत नाही. असं जेव्हा होतं ना, असा मित्रत्वाचा जेव्हा आवाज येतो किंवा कृतीतून शिकवण्याची जी एक खूप सुंदर पद्धत आम्ही बऱ्याचदा पेशंटसोबत किंवा मुलांसोबत डील करताना हे जेव्हा सांगतो ना, इतके सुंदर सुंदर रिप्लाय येतात, असा प्रतिसाद छान येतो पालकांकडून सुद्धा की अरे इट वर्क्स, हे खरंच घडतंय आणि आम्हाला तर हे माहितीच नव्हतं. तेव्हा मी जसं मिररिंग म्हणलं, तर हे मिरर टॉक जसं आहे तसं हे कृतीतून सांगणं आणि सवयी सुद्धा अशा कृतीतून आपल्या झळकल्या पाहिजेत की हे व्यक्तिमत्व ना काहीतरी वेगळं आहे, हे आपल्याला शब्दांनी न सांगता आपल्याकडे पाहून लोकांना कळलं पाहिजे. आता तुम्हाला वाटेल की हे काय चालू आहे, व्यक्तिमत्व विकास आणि ह्या सगळ्यामध्ये सवयींचं महत्व सांगता सांगता मानसशास्त्राकडे कुठे जात आहे. पण मानसशास्त्र ही खरंच सगळ्या गोष्टींची, ज्याला आपण बेस म्हणूयात, फाउंडेशन म्हणूयात, असं आहे की आज जर मनाचाच विचार नाही केला, मला काय वाटतंय ह्याला मी प्राधान्य नाही दिलं आणि त्याच्याबद्दल जर मी सजग न राहता फक्त लोंढा जिकडे चाललाय तिकडे जाण्याच्या भूमिकेतून जर मार्गक्रमणा केली तर कदाचित पदरी निराशा येऊ शकते. आणि म्हणून आज मानसिक आरोग्याचं, स्वतःला आनंदी ठेवण्याचं एक व्रत आपण घेण्यासाठी आज इथे भेटलेलो आहोत. मग व्यक्तिमत्व आपलं त्याच्यातून बहरणार आहेच आहे, पण त्याला सवयींचं शिक्षण खूप गरजेचं आहे. एक गालिब जे म्हणतात ते एकदा फक्त सांगते आणि पुन्हा तुम्हाला याच ठिकाणी भेटायला नक्की येईल. छोटी छोटी आदतो काही कमाल होता है, छोटी छोटी आदतों का ही कमाल होता है, इंसान का किरदार नहीं इन्हीं से बेमिसाल होता है. मंजिलें यूं ही नहीं मिलती किसी राहगीर को, मंजिलें यूं ही नहीं मिलती किसी राहगीर को, हर रोज का एक कदम भी बड़ा धमाल होता है, हर रोज का एक कदम भी बड़ा धमाल होता है. आपल्या सर्वांशी आज मी संवाद साधण्यासाठी आले, सुजवळ पाटील असं माझं नाव आहे आणि चाइल्ड सायकोलॉजी हा माझा विषय आहे. तेव्हा पुन्हा एकदा भेटूया अशाच काही विषयांना घेऊन आणि आपल्या सर्वांशी संवाद साधायला मला नक्की आवडेल. सो स्टे ट्यून ऑन 98.8 FM, साथ है तो बात है. धन्यवाद.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MG युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 9.
2: दिल बोले तो
3: हार्ट हार्ट
4: हमा यार सौदा सौदा
2: ओहो
5: दोनों डील कर
2: टाइट वेरी टाइट.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: पीजी, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404 9429.

0: Extension Education and Communication Management, Human Development and Family Studies with National Education Policy and Research Oriented Education. Admission open for 2026-27. For more information, call on 7620322186 or 7017080546. MGM University, NCT, Kochitrapati Sambhajinagar.
1: Cosmetic Technology cha UG ani PG sathi admission milva. BTech ani MTech Cosmetic Technology sathi MGM University madhe Basic and Applied Sciences cha antargat aajach apla pravesh nishchit kara.
2: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
3: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी N6 सिडको. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404 9429.

0: एक से 7 अगस्त सेलिब्रेट किया जाता है ब्रेस्ट फीडिंग वीक। हेलो नमस्कार, यू आर लिसनिंग MGM 90.8 FM और आज हम इसी पर बात करने वाले हैं अबाउट ब्रेस्ट फीडिंग के बारे में। हमारे साथ है MGM हॉस्पिटल्स डिपार्टमेंट ऑफ पीडियाट्रिक्स से डॉक्टर जागृति निकम एंड डॉक्टर संगीता मोरे मैम के साथ ब्रेस्ट फीडिंग वीक के बारे में। हेलो मैम, आपका स्वागत है।
1: जागृति मैम, माझा प्रश्न तुम्हाला आहे की हा सप्ताह का सेलिब्रेट केला जातो, याचं महत्व काय?
2: हा सगळ्यांना पडणारा खूप महत्वाचा प्रश्न आहे। तसं बघायला गेलं तर ब्रेस्ट फीडिंग खूप नॅचरल प्रोसेस आहे, तरी पण ब्रेस्ट फीडिंग वीक सेलिब्रेट करण्याची गरज का पडावी? कारण 2025 स्टॅटिस्टिक प्रमाणे पहिल्या आवर मध्ये ब्रेस्ट फीडिंग मिळण्याचं प्रमाण हे 48% आहे। एक वर्षापर्यंत ते 6 महिन्यापर्यंत दुधाचं प्रमाण, दूध पाजण्याचं प्रमाण हे 50% आहे आणि फक्त 48% मुलांना 2 वर्षापर्यंत दूध पाजलं जातं। त्याच्यामुळे ह्या बाबतीत जे स्टॅटिस्टिक कमी आहे त्याच्याबद्दल लोकजागृती व्हावी। हेल्थ केअर प्रोफेशनल म्हणा, नर्सेस म्हणा, कम्युनिटी म्हणा, फॅमिली लेवलवरती लोकांमध्ये स्तनपानाविषयी जागरूकता निर्माण करावी, जास्तीत जास्त स्तनपानासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून वाबा म्हणजे वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्ट फीडिंग ऍक्शन यांनी युनिसेफ आणि WHO कॉम्बिनेशन मध्ये अलायन्स मध्ये यांनी हा ब्रेस्ट फीडिंग वीक सप्ताह सेलिब्रेट करायचं 1992 पासून सुरुवात केलेली आहे आणि आजतागायत तो 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या दरम्यान सेलिब्रेट केला जातो। एवढ्याच साठी की ब्रेस्ट फीडिंग लवकर सुरू करणं, ते पुरेसं एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग 6 महिन्यापर्यंत देणं आणि 2 वर्षापर्यंत सगळ्या मुलांना दूध पाजणं हे ऑल ओव्हर वर्ल्ड सगळ्या मातांना जमलं पाहिजे, फॅमिलीला जमलं पाहिजे म्हणून हा सप्ताह साजरा केला जातो।
1: आणि संगीता मॅम, जन्मानंतर किती वयात बाळाला स्तनपान सुरू करावे?
3: आयडियली पाहायला गेलं तर जेवढ्या लवकर सुरू होईल तेवढं आयडियल आहे, ऍज अर्ली ऍज पॉसिबल इज द बेस्ट। जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळी बाळाला जन्माला बरोबर लगेच आईच्या पोटावर टाकायचं आहे। बाळ हळूहळू क्रॉल करून स्वतः आईच्या स्तनांकडे जातं आणि त्या वासाने ते ब्रेस्ट फीडिंग घ्यायला स्टार्ट करतं। सो दॅट इज अन आयडियल सिनारिओ, पण काही कारणांमुळे ऍटलिस्ट पहिल्या तासामध्ये तर ब्रेस्ट फीडिंग सुरू केलंच पाहिजे, त्याला आपण गोल्डन आवर म्हणतो। पहिला एक तास खूप इम्पॉर्टंट असतो, त्या काळामध्ये

0: खाण्यासाठी, पोषणासाठी आणि संसर्गापासून संरक्षण देण्यासाठी गरजेचं आहे. त्याचबरोबर बाळ दूध पित असताना आईसोबत बॉन्ड होतं, त्याच्या बुद्धीच्या वाढीसाठी पण त्याचे जे स्पेशल सेन्सेस आहेत त्यांना पण स्टिम्युलस मिळतो आणि आईला पण याचा फायदा आहे. बऱ्याच मातांमध्ये हा गैरसमज असतो की ब्रेस्ट फिडिंगमुळे माझ्या आरोग्यावरती परिणाम होईल, पण तसं काही नाही. उलट ते त्या आईसाठी प्रोटेक्शन आहे, तिला ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर अशा कॅन्सर्सपासून संरक्षण मिळतं. तसेच जो पोस्टपार्टम डिप्रेशन असतं किंवा प्रेग्नन्सीमध्ये वाढलेलं वजन असतं ते कंट्रोलमध्ये येतं आणि पुढे जाऊन आईला डायबिटीज, ओबेसिटी अशा गोष्टी पण प्रिव्हेंट होतात जर तिने पुरेसं स्तनपान तिच्या बाळाला दिलेलं असेल. त्याच्यामुळे ब्रेस्ट फिडिंग हे प्रत्येक मातेनं केलं पाहिजे, कारण तो फायदा तिच्या बाळासोबतच तिच्या स्वतःला पण मिळतो.
1: अपनी बातों का सिलसिला यूं ही जारी रहेगा कुछ ही देर के में. तब तक के लिए स्टे ट्यून.

Herce por hoy, herce, samor, samor.

0: Welcome back. You are listening MTM 90.8 FM and 1st August to 7 August celebrate किया जाता है ब्रीथ फीडिंग वीक. तर यावरच आज आपण बोलत आहोत. आपल्या सोबत आहे डॉक्टर जागृती निकम अँड डॉक्टर संगीता मोरे मॅम फ्रॉम MGM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल.
1: संगीता मॅम, स्तनपानाबाबत समाजात कोणते गैरसमज आहेत?
2: सगळ्यात पहिला आणि कॉमन जो गैरसमज आहे तो म्हणजे सुरुवातीचं जे दूध असतं ज्याला कोलेस्ट्रॉल किंवा चीक म्हणतो आपण, तो डिस्कार्ड केला जातो. असं मानलं जातं की बाबा हे ते चांगलं नाहीये बाळासाठी, बाळाच्या हेल्थसाठी ते हानिकारक आहे. पण आयडियली ते जे दूध असतं कोलेस्ट्रॉल जे असतं ते इम्युनोग्लोबुलिन्सने रिच असतं, त्याच्यामुळे बाळाला एक पॅसिव्ह इम्युनिटी मिळते. म्हणजे रेडीमेड इम्युनिटी आपण बाळाला प्रोव्हाइड करतोय. सो एक सगळ्यात मोठा फर्स्ट गैरसमज तो असं की ते कोलेस्ट्रॉलला डिस्कार्ड करून टाकतात, चीक फेकून देतात. सेकंड म्हणजे जेव्हा आई आजारी आहे तेव्हा बाळाला दूध नाही पाजायचं आहे. ऍक्च्युली आई आजारी जरी असेल तरी बाळाचं दूध जे असतं ते स्टील गोइंग टू प्रोटेक्ट द बेबी, त्यामुळे स्तनपान बंद नाही करायचं जरी आई आजारी असेल तरी. तिसरा म्हणजे प्री रॅक्टियर फीड, म्हणजे बाळाला जन्माल्याबरोबर हनी देतात बरेच जण, मध तोंडावर टाकतात किंवा तोंडामध्ये मध टाकतात त्याच्याने बाळ लवकर बोलेल. पण त्याचा फायदा काहीच नाही. मधाने एक बोटुलिझम नावाचा एक आजार होतो, एक प्रकारे पॅरालिसिस असतो, सो त्याने बाळाला नुकसानच होणार आहे, त्यामुळे ते द्यायची काहीच गरज नाही. परत स्तनपान सुरू असताना बाळाला गुट्टी दिली जाते की बाळाचा दुधामुळे त्याचं वजन सफिशियंटली वाढणार नाही, गुट्टीमुळे त्याला जास्त न्यूट्रिशन मिळेल, त्याचं वजन वाढेल. तर तोही गैरसमज आहे. दुधामध्ये बाळाला लागणारे सर्व न्यूट्रिशन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे अजून एक्स्ट्रा वरून काहीच देण्याची गरज नाहीये. सो ते एक आहे. नंतर आईला काही मेडिकेशन सुरू असतील तर बाळाचं आईचं दूध बंद केलं जातं. ऍक्च्युली आईला जेव्हा मेडिसिन प्रिस्क्राईब केले जातात तेव्हा डॉक्टर्स हे कन्सिडर करतात की ही लॅक्टेटिंग मदर आहे, त्यामुळे दिले जाणारे मोस्ट ऑफ दी मेडिसिन जे आहेत ते सेफ असतात, त्यामुळे बाळाला त्याचा काही फरक पडत नाही. ते गेदुधामध्ये जरी काही प्रमाण सिक्रेट झाले तरी ते बाळासाठी सेफ असतात. आणि जेव्हा काही वेगळे मेडिसिन्स असतात जे द्यायचे नाही तेव्हा डॉक्टर स्पेसिफिकली तुम्हाला सांगतात मदरले की हे असताना तुम्ही देऊ शकत नाही. बट मोस्ट ऑफ दी मेडिसिन्स जे आहेत ते सेफ आहेत बाळासाठी आणि आईसाठी, त्यामुळे आईला मेडिसिन सुरू आहेत म्हणून बाळाचं दूध बंद करण्याची कुठलीच आवश्यकता नाहीये.
1: वर्किंग वुमन्स आहेत मॅम, तर त्यांनी ब्रेस्ट फीडिंग कसं करावं?
3: मुलं बाळाला 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग मिळावं, तसेच 2 वर्षापर्यंत पुरेसं दूध देता यावं म्हणून खास करून वर्किंग मदरसाठी युनिसेफने, WHOने तसंच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण काही सुविधा प्रोव्हाइड केल्या आहेत. जसं की 26 आठवड्याची पेड मॅटर्निटी लीव्ह दिली जात, ज्याच्यामध्ये आई बाळासोबत राहावी आणि तिला पुरेसं दूध पाजता यावं हा याचं प्रावधान आहे. त्यासोबतच ज्या ठिकाणी मदर वर्क करत असते तिथं तिने पार्ट टाइम जॉब केला तर जास्त चांगलं राहतं, किंवा तिला ते शक्य नसेल तर तिने बाळाला कॅरी करणं, त्यामुळे अशा वर्किंग प्लेसेसमध्ये आईला पुरेशी स्पेस अवेलेबल करून दिली पाहिजे जिथे ती बाळाला दर 2 तासाला म्हणा किंवा काही अंतराने दूध पाजू शकते, बाळाला आपल्या सोबत ठेवू शकते. तसेच सार्वजनिक ठिकाणी पण मातांना दूध पाजायचं असेल तर हिरकणी कक्ष उपलब्ध करून दिलेले आहेत. आता बऱ्याचदा असतं की 8 ते 9 तासाची जॉब असते, त्यावेळेस आईला मध्ये फीडिंग करता येत नाही, काही कारणास्तव बाळाला सोबत ठेवता येत नाही. अशा कंडिशनमध्ये आईने बाळाला कामावर जाताना आधी बाळाला दूध पाजून जावे, त्यासोबत तिने बाळाला दूध पंप करावे आणि ते ती साठवू शकते. जर बाहेर आपल्याला दूध ठेवायचं असेल साधारण वातावरणामध्ये 3 ते 4 तास दूध चांगलं राहू शकतं, पण जर ते फ्रीजमध्ये ठेवण्याची सोय असेल तर कमीत कमी 24 तास फ्रीजरमध्ये न ठेवता दूध ती साठवू शकते. आणि तिच्याकडे जर दुधाचा पुरेसा साठा असेल तर फ्रीजरमध्ये जवळजवळ 15 ते 20 दिवस आई दूध साठवू शकते. त्याच्यामुळे बाळाला आईचं दूध देता येणार नाही अशी कुठलीही परिस्थिती नसते. प्रत्येक गोष्टीवरती आपण उपाययोजना करू शकतो, फक्त ह्या गोष्टीची माहिती आईला उपलब्ध करून दिली आणि तेवढा फॅमिलीने वर्क प्लेसेसवरती जर एम्प्लॉईजने सपोर्ट केला तर बऱ्यापैकी आईला स्तनपान हे कमीत कमी 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणा आणि त्याच्यानंतर 2 वर्ष ती सस्टेन करू शकते.
0: सो ब्रेस्ट फीडिंग वीक बद्दल आपण सविस्तर जाणून घेणारच आहोत थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.
4: चले

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.

0: let's talk about breastfeeding week. You are listening MGM 90.8 FM. RJ Adnan तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आहेत MGM हॉस्पिटल हून डॉक्टर जागृती निकम अँड डॉक्टर संगीता मोरे मॅम. संगीता मॅम, ब्रेस्टफीडिंग करताना आईने न्यूट्रिशन बद्दल आणि आपल्या लाईफस्टाईल मध्ये कोणती काळजी घ्यावी?
1: सो न्यूट्रिशन म्हणाल तर आपल्याकडे एक पद्धत आहे, आईला नेहमी ब्लँड डाएट दिला जातो, अगदी फिक्कं आणणं किंवा अगदी रोजच भाकरी आणि दूध एवढाच आहार दिला जातो. सो बाळाला न्यूट्रिशन मिळणार आहे त्या आईच्या दुधातनं, त्यामुळे जेवढे न्यूट्रिशियस पदार्थ आई खाईल तेवढेच न्यूट्रिशन बाळाला देखील मिळेल. सो एक म्हणणं आहे की जेवढे कलरफुल फूड आयटम्स तुम्ही खाता तेवढे व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळतात. सो तुम्ही आईच्या आहारामध्ये जेवढे फ्रुट्स, व्हेजिटेबल्स किंवा नॉन व्हेजिटेरियन पदार्थ जे मॅक्झिमम जण देत नाहीत पण ते प्रोटीनचे रिच सोर्सेस आहेत. सो मदरची हेल्थ चांगली राहिली तर बेबीची चांगली राहणार. त्यामुळे तुम्ही आहारामध्ये प्रत्येक पदार्थ देऊ शकता, कुठलाच पदार्थ असा नाही की तुम्ही तो द्यायचा नाही आहे आईला. लाईफस्टाईल म्हणाल तर आई खूप सगळ्या गोष्टींमधनं ऑलरेडी गेलेली आहे. सो असं थोडंसं कम्फर्टेबल लाईफस्टाईल आईला मिळायला हवं की ते पूर्ण ज्याच्यामध्ये आईला अटलिस्ट काही वेळ बाळाच्या एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंगसाठी काढता आला पाहिजे. त्यावेळेमध्ये तिच्या मागे कुठलं तरी काम नकोय, कारण मग ती कॉन्स्टंटली जर वरीड राहिली की मला हे काम कम्प्लीट करायचं, सो अल्टिमेटली ते स्ट्रेस येणार आणि स्ट्रेसमुळे ब्रेस्टफीडिंग अफेक्ट होणार. सो वॉटर इनटेक ही आईचा ॲडिक्वेट असला पाहिजे आणि रिलॅक्स लाईफस्टाईल असायला पाहिजे. खूप स्ट्रेसफुल लाईफस्टाईल नकोय आईला त्यावेळेमध्ये.
0: बाळाला दूध पुरत आहे की नाही हे आपण कसं ओळखलं?
2: हा खूप कॉमन प्रश्न आहे. प्रत्येक आईला वाटत असतं की मी दूध पाजते पण माझ्या बाळाला ते दूध पुरत नाही आहे. आम्ही प्रत्येक मातेला हेच म्हणत असतो की जर तुमचं बाळ 2 ते 3 तासाला दूध पीत असेल, तुमची एक साईडची ब्रेस्ट एम्प्टी झाल्याचं तुम्हाला फिलिंग येत असेल आणि त्याचबरोबर त्यानंतर बाळ झोपी जात असेल, 7 ते 8 वेळा ते लघवी करत असेल आणि बाळाचं वजन वाढत असेल, वाढ योग्य असेल, तर तुमचं दूध पुरतंय आहे याची खात्री बाळगावी. बऱ्याचदा ती अँझायटी असते आणि त्याच्यामुळे मग फॉर्म्युला फीडवरती शिफ्ट होतात किंवा गाईच्या दुधावरती शिफ्ट होतात, तर तसं अजिबात करू नये. तसंच एका ब्रेस्टवरती साधारण 15 ते 20 मिनिटं बाळ छानपैकी दूध ओढत असेल तर म्हणजे बाळ बऱ्यापैकी दूध घेत आहे. आणि काही मातांना ती सवय असते की थोडं एका ब्रेस्टवर नंतर दुसऱ्या ब्रेस्टवरती करतात, तर तसं करू नये. कारण फोर मिल्क आणि हाइंड मिल्क म्हणजे पाणी आणि घट्ट दूध दोन्ही पण बाळांना जाणं गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टींचं जर तुमची खात्री असेल, बाळाला दूध पुरतं आहे हे आईने समजून घ्यावं. तरी पण जर काही शंका असतील तर ह्या आपला जो काही शंका असतील तर त्यांनी त्यांच्या जे कोणी पीडियाट्रिशियन असेल त्यांच्याशी सल्ला मसलत करा.
0: ऍक्च्युअली
2: ब्रेस्टफीडिंग वीक सेलिब्रेट करण्यामागचं तेच आहे की टू टॅकल दिस बॅरियर्स. ते बॅरियर्स मल्टिपल लेवलला असतात, जसं की हेल्थ केअर लेवलला की आपल्याकडे सगळे डॉक्टर्स आहेत, स्टाफ आहे, त्यांना मेडिकल एज्युकेशन दिलं जातं पण ॲज सच लॅक्टेशनचं ट्रेनिंग कोणाला दिलं जात नाही. त्याच्यामुळे राईट टेक्निक्स काय आहे, त्याच्यात तुम्ही ते लॅक्टेशन प्रॉब्लेम कसं फेस करू शकता, फॉर्मल ट्रेनिंग दिलं जात नाही. त्याच्यामुळे भरपूर मातांना त्याचा फायदा घेता येत नाही. त्याचबरोबर कल्चरल बिलीफ, जसं आपण म्हटलं की समाजात बरेच गैरसमज आहेत कोलेस्ट्रॉमच्या बाबतीत, प्री लॅक्टियल फील्डच्या बाबतीत, तो पण एक बॅरियर आहे. भरपूर वर्किंग मदर ज्या असतात त्यांना त्यांच्या कामामुळे म्हणा किंवा पुरेसा सपोर्ट न मिळाल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी पुरेशा प्रमाणात देता येत नाही. तसेच जे फॉर्म्युला मिल्क आहेत यांच्या खूप साऱ्या फॅन्सी ॲडव्हर्टाईजमेंट येतात आणि त्याच्यामध्ये प्रोजेक्ट केलं जातात की ह्याच्यात आयन सप्लिमेंट्स आहे, DHA आहे आणि कुठे ना कुठे ते कम्पॅरिझन होऊन जातं ब्रेस्ट मिल्कबद्दल. तर ज्या मातांना वाटतं की माझं दूध बाळाला पुरेसं नाही आहे, मग त्या फॉर्म्युलावरती शिफ्ट होतात किंवा मग ज्या ठिकाणी अफोर्डेबिलिटी आहे आणि आईला वाटतं की दूध पुरत नाही आहे किंवा काही कारणाने आईचं दूध कमी जर झालं तर अशा वेळेस मग ते गाईच्या दुधावरती शिफ्ट होतात. अशा ह्या बॅरियर्सला वेगवेगळ्या लेवलवरती टॅकल करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण आपला जो मोटो आहे की सस्टेनेबल ब्रेस्ट फीडिंग हे जमलं पाहिजे.
0: सो ब्रेस्ट फीडिंग वीक बद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: सुपर हिट गानों के बाद वेलकम बैक ऑन MGM 90.8 FM। 1st August टू 7th August सेलिब्रेट किया जाता है ब्रेस्ट फीडिंग वीक। तर याबद्दल आज आपण बोलत आहोत आपल्या सोबत आहे डॉक्टर जागृती निकम अँड डॉक्टर संगीता मोरे फ्रॉम MGM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल। तर मॅम, NICU मध्ये प्रीमॅच्युअर बेबीला दूध कसं पाजावं?
1: प्रीमॅच्युअर बेबीज म्हणजे जे 37 आठवड्याच्या आधी जन्माला येतात, तर त्या बाळांना काही ना काही कारणामुळे NICU मध्ये भरती करावं लागतं। एकदा त्यांची परिस्थिती स्टेबल झाल्यानंतर आपण त्यांना नळीवाटे दूध सुरू करतो, जर त्यांची ओढण्याची क्षमता नसेल किंवा त्यांना काही श्वसनाचा त्रास असेल तर। अशा वेळेस प्रेफरन्स हा दिला जातो की आईने दूध आणून द्यावे। डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंग आपण अशा बाळांमध्ये करू शकत नाही, पण त्याला एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क आपण देतो। ह्याच्यामध्ये आई दर 2 तासाला आईचं दूध काढून ते देत असते आणि ते आपण बाळाला नळीवाटे देत असतो। बऱ्याचदा असं असतं की मदरची डेथ झालेली असेल किंवा मदर ICU मध्ये असेल आणि अशा कंडिशन मध्ये दूध येत नसेल, तर आपण डोनर मिल्क घेऊ शकतो। आता आपल्या संभाजीनगरमध्ये पण ह्युमन मिल्क बँक अवेलेबल आहे, आपण तिथूनही दूध घेऊ शकतो। तर प्रीमॅच्युअर बाळाला शक्यतो त्यांचं जे आतडे असतात ते नाजूक असतात, त्यांना संसर्ग होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्याच्यामुळे शक्यतो ह्या बाळांमध्ये आईचं दूध आयदर एक्सप्रेस करून ऑर द डोनर मिल्क आपण वापरू शकतो।
0: की नवमाता आणि त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही कोणता मेसेज द्याल?
2: मी हा संदेश देईल की ब्रेस्ट फीडिंग इज द बेस्ट मिल्क फॉर युअर बेबी। सो दुसरं कुठलंच दूध जे आहे, कारण आईचं दूध जे आहे ते गोल्ड स्टँडर्ड आहे, म्हणजे ते त्याच्यामध्ये बाळासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे। सो तुम्ही गाईचं दूध म्हणा किंवा फॉर्म्युला, हे सगळ्या कुठल्याच गोष्टीची गरज नाहीये। फॉर्म्युला आजकाल ब्रँड, जसं मॅडमने सांगितलं की आजकाल मार्केटमध्ये खूप सगळे ऍडव्हर्टाइजमेंट होते की फॉर्म्युलाचे फायदे हे आहेत ते आहेत, पण देर इज नथिंग विच इज ॲज गुड ॲज ब्रेस्ट मिल्क। सो ब्रेस्ट मिल्क हे बेस्ट आहे आणि सगळ्या फॅमिलीने मिळून असे प्रयत्न करा की आईने पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडिंग केलंच पाहिजे आणि ॲटलीस्ट 2 वर्षापर्यंत तिला अशा प्रकारे तुम्ही सपोर्ट करा की तिने ते सस्टेन केलं पाहिजे। मग वर्किंग मदर असो किंवा घरात काम करणारी आई असो, तुम्ही सगळ्या फॅमिलीने एकत्र येऊन तिला असं एन्व्हायरमेंट तयार करा जेणेकरून आई बाळाला पूर्णपणे ब्रेस्ट फीडिंग करू शकेल आणि बाळाच्या वाढीसाठी ती हेल्प करू शकेल।
1: आईचं दूध हे बाळासाठी अमृत असतं, त्याच्यामुळे तुम्ही अगदी जन्माला आल्यापासून आईचं दूध जर तुम्ही बाळाला 2 वर्षापर्यंत दिलं तर ते

0: मोठं होऊन तुम्हाला नक्कीच थँक्यू म्हणेल, कारण तुम्ही बाळाला अशी गोष्ट दिलेली आहे जी बाहेरून कोणीही देऊ शकत नाही.
1: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आम्हाला माहीत झाली अबाउट ब्रेस्ट फीडिंग ऑन द ओकेजन ऑफ ब्रेस्ट फीडिंग वीक. सो थँक्यू सो मच. आपल्यासोबत होत्या डॉक्टर जागृती निकम अँड डॉक्टर संगीता मोरे, डिपार्टमेंट ऑफ पेडियाट्रिक फ्रॉम MGM हॉस्पिटल. त्यांच्यासोबत आज आपण बोलत होतो. सो स्टे ट्यून्ड.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942. 9.